नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ, शके 1948, 25 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

दामोदर शिरवाळे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात संगीत होतं आनंद शिंदे यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना ऐकूयात. गायिका आणि संगीतकार आहेत किशोरी अमोणकर.

संत तुकाराम महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांनी स्वरबद्ध केलेली हिंदी भक्तिगीत रचना ऐकूयात. संगीत आहे वेद सेठ यांचं.

श्रोतेहो, या भक्ती गीताबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सुनंदा सोहणी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पंढरीनाथ सोनवणी यांचं देशभक्तीपर गीत.

0: पंढरीनाथ सोनवणी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी ह्या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या लघु कार्यक्रमात जमीन सुपीकतेसाठी अन्नद्रव्य नियोजन याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40 दरम्यान. 7:15 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 11:00 मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 5:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे विज्ञान भवन नवी दिल्ली इथं पद्म पुरस्कारचे वितरण होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 6:10 संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम 6:30 यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. घरशिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम 7:30 रात्री. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये वरदायिनी महिला भजनी मंडळ धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. विविध भारतीचे कार्यक्रम रात्री 9:00 आणि रात्री 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. तर श्रोते, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

0: दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात कृषीवाणी.

ऐकूयात कृषीवाणी हा शेतकरी बंधू बहिणींसाठी सूचना पत्रावर आधारित कार्यलघु कार्यक्रम। कार्यक्रमात आज ऐकूयात जमीन सुपीकतेसाठी अन्नद्रव्य नियोजन, याविषयी माहिती संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं।

0: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जमीन सुपीकतेसाठी अन्नद्रव्याचं नियोजन याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, जमीन, पाणी आणि हवामान या तीन नैसर्गिक संसाधनांचा पीक उत्पादनामध्ये महत्वाचा वाटा आहे. जमिनीत असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीवाणू असतात. त्यातील विविध प्रकारचे सूक्ष्मजीवाणू हे मातीतील अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अनियंत्रित वापर, सेंद्रिय आणि जैविक खतांचा अपुरा पुरवठा यामुळे जमिनीची सुपीकता खालवत आहे. सेंद्रिय पदार्थ हेच सूक्ष्मजीवाणूंचं अन्न आहे. जर पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खतांचा वापर केला तर जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची संख्या निश्चितच वाढते. शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय खतांची उपलब्धता नाही म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढवणं अतिशय चुकीचं आहे. रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाही. सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, 1 टन शेणखतापासून 5.6 किलो नत्र, 3.6 किलो स्फुरद, 17.8 किलो पालाश, 1 किलो गंधक, 96 ग्रॅम जस्त, 80 ग्रॅम बोरॉन, 20 ग्रॅम बोरॉन, 15.6 ग्रॅम तांबे आणि 2.3 ग्रॅम मोलाब इत्यादी प्रमाणात अन्नद्रव्य असतात. पण या व्यतिरिक्त या सेंद्रिय खतांपासून आपणास विकर, संप्रेरक आणि जीवनसत्वे सुद्धा मिळतात. त्यामुळं पीक उत्पादनाचा दर्जा, उदाहरणार्थ गोडी, रंग याशिवाय रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते. या व्यतिरिक्त जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. शेतकरी बंधूंनो, पिकांच्या फेरपालटणीत मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांचा समावेश करावा. पिकांना शिफारसीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खतांचा वापर शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीत मिसळून करावा. शारपट जमिनीत धवचा आणि ताक जमिनीत पेरून 1.5 महिन्यात फुले सुरू होताच गाडावा. उसात आंतरिक पीक म्हणून ताक पेरून गाडावा. रासायनिक खतांबरोबर निंबोळी आणि करंज पेंडीचा वापर केल्यास सेंद्रिय कर्बाच्या वाढीबरोबरच रासायनिक खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढते. शेतीमध्ये मशागतीसाठी यांत्रिक कृषी अवजारांचा अतिरेकी वापर टाळावा, म्हणजेच जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा वापर टाळावा. त्यामुळे जमिनीत स्थिर झालेला कार्बन हवेत उडून जाणार नाही. जमिनीची कमीत कमी मशागत करावी, म्हणजे धूप कमी होऊन त्याबरोबर वाहून जाणाऱ्या कर्बास प्रतिबंध होईल. शेतीतील पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदाहरणार्थ, पिकांची धसकटे, फुले येण्यापूर्वी तणांचा वापर, तूस, फोलकटे, उसाची खोडकी आणि त्याचबरोबर खोडवा उसाचा पाचट न जळता आच्छादन म्हणून वापर करावा. चोपण जमिनीत सेंद्रिय भूसुधारक म्हणजेच मळी कंपोस्ट आणि रासायनिक भूसुधारक म्हणजेच जिप्समचा शेणखतात मिसळून वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमच्या शामूच्या प्रमाणानुसार वापर करावा. शेतातील सर्व मशागती उताराच्या आडव्या पद्धतीने कराव्यात. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी. जैविक खतांचा बीज प्रक्रियेद्वारे तसेच समस्यायुक्त जमिनीत शेणखतात मिसळून वापर करावा.
1: जमीन सुपीकतेसाठी अन्नद्रव्य नियोजन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं. श्रोते हो, याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. प्रथम आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
2: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे आणि ह्या गोष्टींचं म्हणजे

0: ते व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिच्या मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमान वाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस

0: च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूया धाकटी बहीण या चित्रपटातील गीतानं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार सुधीर फडके आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता धाकटी बहीण.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं आणि चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: कोणाला, उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई, खरं आहे तुमचं। आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: वय बाई।

0: या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येते तुमच्याच महसूल मंडळात.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन. मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करावं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीत प्रवेश. उद्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात संघादरम्यान पहिला सामना. आणि राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस. पुढचे 2 दिवस बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील. राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या निमजी गौंडखैरी परिसरात 100 एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिकची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज कोटी होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या

अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईनं याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे. मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येऊन कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्व बियाण्यांवर योग्य बीज प्रक्रिया, मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीनं शेती करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य इतिहासाचे अभ्यासक डॉ गनी पटेल यांना काल प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर इथं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पटेल यांना गौरवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रंगकर्मी बंकटपुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण कराड यांना, रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांना तर विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनेही सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे वार्ताहर पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रात आसावरी बोधनकर जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे तसंच नागपूर इथल्या दीपाली आणि अंजली राठोड यांना सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालये आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ व ल देशपांडे यांचं काल निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. नांदेड शहरात साठे चौक परिसरातल्या 2 मुलांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. 14 वर्षीय रणवीर शिंगाडे आणि 13 वर्षीय गणेश डोंगरे हे दोघं नगिना घाट परिसरात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात 2203 क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल 4,500 ते 7,500 रुपयांचा भाव मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल

0: राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी तर दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अंतिम चारमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना उद्या धरमशाला इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. राज्याच्या विविध भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागातही काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन आणि शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.
2: किडनी स्टोन, मुतखडा, हिड ट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
3: Thank you.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पड्डी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक

0: अच्छा
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
0: हो
1: हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
0: अच्छा.
1: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
0: नाही. अच्छा.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
0: अच्छा.
1: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
0: बरोबर.
1: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
0: मनामध्ये येतात.
1: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
0: अच्छा.
1: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
0: अच्छा.
1: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
0: अच्छा.
1: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
0: असं सेफ आहे,
1: व्यासपीठ आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
0: अच्छा.
1: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
0: अच्छा.
1: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
0: अच्छा.
1: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
0: अच्छा.
1: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
0: अच्छा.
1: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
0: अच्छा.
1: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी

0: कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे? म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी ऑनलाईन थ्रेजचा वापर करायचा.
1: मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामध्ये 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे. 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताचे आपले डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला. QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे जातात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, तरी QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: हा, OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात, OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हे काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे. आणि ज्या वेळा ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेस विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा आम्ही अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सत्ताचा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून तो सहक्षेपित करण्यात आला. सकाळचे 7:40 होत आहेत.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीत होतं अशोक पत्की यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकत होतात. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा.
1: किडनी स्टोन, मुतखडा, यूरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

0: अशोकजी पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात यशोद कुमार गवळणकर यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतू, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी धाराशिव सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात हमराज या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांची गीतरचना महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत आहे रवी यांचं.

लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मुकेश यांचा आणि चित्रपट होता मिलन.

आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

लता मंगेशकर आणि भूपिंदर यांच्या स्वरातील गुलजार यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मदन मोहन यांचं आणि चित्रपट होता मौसम. श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे.

परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43° सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्या वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. कॉंगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळची 8:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील गीत ऐकूयात.

0: वीवीपी पॉलिटेक्निक ये थे आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, कंप्यूटर, सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन तसच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.

0: पद्मजा फेन आणि जोगळेकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील गीत.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात संत तुकाराम महाराजांचा अभंग. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खडे यांचं.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: शोधू कार्यक्रमात आता ऐकूयात श्रीकृष्ण बेडेकर यांचं गीत अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात, संगीत आहे अनिल अरुण यांचं।

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं श्रोते हो कार्यक्रमात. यानंतर मृच्छकटीक या नाटकातील नाट्यपद ऐकूयात. स्वर आहे नीलाक्षी जुवेकर यांचं आणि नाट्यपद आहे गोविंद बल्लाळ देवळ यांचं.

0: US पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलिस मध्ये,
1: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना।
0: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट।
2: प्रियदर्शनीचे यू पोलिस लोखंड गल्ली बारशी, फॅशन विश्वास आणि आपुलकी।
3: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा। नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा। प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी।

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता ऐकूयात. सुरुवात विश्वविनायक या चित्रपटातील गीतानं करूयात.

आशा भोसले यांच्या स्वरातील संजय उपाध्याय यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं आणि चित्रपट होता विश्वविनायक. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर चंद्र आहे साक्षीला या चित्रपटातील गीत ऐकूयात.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता चंद्र आहे साक्षीला. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकत होतात. स्वर होता आशा भोसले यांचा आणि चित्रपट होता पाठलाग. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे प्रेम आंधळं असतं या चित्रपटातील.

ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता प्रेम असते आंधळी. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर श्रीकांत नरोळे यांची गीतरचना.

कवी संजीव यांची गीत रचना आपण ऐकली अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता ठकास महाठक. श्रोते हो, याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

श्रुती हो, कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सायंकाळी ठीक 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पद्म पुरस्काराचं वितरण होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. भाग 2 सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राच्या कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मैफिले गझल हा कार्यक्रम.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात कैसर उल जाफरी यांची गझल पंकज उदास यांच्या स्वरात. संगीत आहे अली घणी यांचं.

0: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर यूएस पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसो मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी.

0: दहलवी यांची गझल आपण ऐकलीत गुलाम अली यांच्या स्वरात. मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: शहरियार यांची गझल आपण ऐकली, तर आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं खय्याम यांचं.
1: सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

निदा फाजली यांची गजल आपण ऐकली जगजीत सिंग यांच्या स्वरात. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 झाली आहेत. गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आंधी या चित्रपटातील गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात. गुलजार यांची गीतरचना, स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आणि संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कैफी अजमी यांची गीतरचना पण ऐकलीत भूपेंदर यांच्या स्वरात. संगीत होतं खय्याम यांचं आणि चित्रपट होता आखरी खत.

बाप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं अंजाण यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पोडवाल आणि मनहर उदास यांचा आंधिया या चित्रपटासाठी.

लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं अंजाणी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाप्पी लहरी यांचं आणि चित्रपट होता आज का अर्जुन. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात आज का गुंडाराज या चित्रपटातील समीर यांचं गीत अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

आज का गुंडाराज या चित्रपटातील गीत आपण ऐकले श्रोते हो. याबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्रसिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार,

जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

श्रोते हो, आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जात ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी येची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावानी तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे. ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं

कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षींनी श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालियामर्दनाची कथा माहितीये. कालियामर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का? आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आहे आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटलीही पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे, पण आता आपण त्या शेतीचं

काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही, झाडं तोडतोय. आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम

श्रोतेहो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोतेहो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाक कुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन, अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची

तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय. आणि इंद्रानी वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत. आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्रानी तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्रानी तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्रानी तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत.

असं वाटलं त्या सगरपुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगरपुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते गो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगरपुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता

सापडलाय आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 7,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेला आहे, ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय आणि म्हणून वर्णन केलं आरेमध्ये.

शिष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजानी कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय. पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथांनी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवास

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू

आराधना कर आणि म्हणून म्हणाला मी शिवाची आराधना करेन. पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अगं आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जना

आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकरांनी आपल्या जटेमध्ये श्रोतेहो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथांनी प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय, गंगा मागून चालले, सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर्य प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं, मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल, आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या, पाण्याचे स्रोत, विहिरी, तलाव, तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा, ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया, त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय, उपदेश केलाय, त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही, आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. ओ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे. गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. ओ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशील

सुशिक्षित आहात आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा जतन करून ठेवा की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो, जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोतेव नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं. तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या

सावरिकाळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: Pressure on working capital and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7

रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं
याचा तपशील

0: गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साह साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग, तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा

जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

0: प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं एनडीपीएस प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

अपने मन को दीप बना, तू रस्ते की

Dr. Boo.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी

यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लडिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर

एफ एम बँडच्या 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या सांजकालीन प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेला सुरुवात करूया माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली इथं पद्म पुरस्कार 2025 वितरण होईल या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून.

इथं पद्म पुरस्कार 2025 वितरण झालं. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आपण ऐकलं दिल्ली केंद्रावरून. सायंकाळचे 5:56 झाली आहेत.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे ठीक 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

7 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वाजता घरशिवार या कार्यक्रमात उन्हाळ्यातील कोंबड्यातील ताण कमी करण्यासाठीचे उपाय आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं आणि त्यानंतर अनोनियम सल्फेटचा वापर याविषयीची माहिती प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रात लसीकरण याविषयी माहिती आपण ऐकाल. तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत वनियार भाग दुसरा आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज प्रसारित करू. वाचक स्वर आहे अश्विनी पाटेकर यांचा, सादर करते आहेत किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकरंग या कार्यक्रमात वरदायिनी महिला भजनी मंडळ धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी प्रसारित करू. विविध भारतीचे कार्यक्रम 9 वाजता सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद आपण ऐकाल. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे दौलत निपाणीकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55 मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:35 कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 यामध्ये द्राक्षबागेतील एकसारख्या फुटी निघण्यासाठीचे उपाययोजना याविषयी माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. आरोग्य धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

10 वाजता आपण ऐकाल दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:30 वाजता. मिश्र संगीत आपण ऐकायला 11 वाजता. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30 वाजता आपण ऐकाल. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 वाजून वर्धा जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकाल 5 वाजता. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 मैफिले गजल 6:10 स्वयंसिद्धा 6:30 वाजता. यामध्ये अधिक महिना अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर संगम याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं, सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकाल. यामध्ये पेरणीपूर्व मशागतीचं महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं आणि त्यानंतर बांधावर वनवृक्षाची लागवड याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं. या सदरात लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर श्रीकांत मनियार यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 आपण ऐकाल आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज प्रसारित करू. वाचक स्वर आहे अश्विनी पाटेकर यांचा, सादरकर्ते किशोर पवार. 7:15 वाजता लोकरंग या कार्यक्रमात सुमनबाई रावसाहेब क्षीरसागर आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित करू. 9:00 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू आणि 10:00 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय

0: मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू. आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:12 होत आहेत.
1: अब टेलीलॉ के माध्यम से ना सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं.
2: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: श्रोते हो प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग बिहाग.

Sama ga pa ma pa ga ma pa ga ma ga ni ba ni ra ma.

0: श्रोते हो, आताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग बिहा गायकलात. याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम संध्या छाया. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
0: श्रोते हो, ऐकूया संध्याछाया या कार्यक्रमात धाराशिव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा. सादरकर्ते आहेत किशोर पवार.
7: नमस्कार श्रोते हो, संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. गेल्या भागामध्ये आपण शिवदास कांबळे सर यांच्याशी बातचीत करत होतो, ज्यांनी शिक्षक क्षेत्रात योगदान देत समाजकारणातील जबाबदारी अगदी योग्य रीतीने पार पाडलेली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या कार्याने नाव कमवत असताना त्यांनी पुढच्या पिढीलाही प्रेरणा दिली आणि त्यांच्या मुलीसाठी नेतृत्वाच्या वाटेवर पुढे आणलं. म्हणूनच आजचा हा संवाद फक्त त्यांच्या यशाबद्दल नाही तर विचारांबद्दल, संघर्षाबद्दल आणि मूल्यांबद्दल आहे. त्यांचा शिक्षक या पदापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेतलात. आज आपण त्यांचं शिक्षक ते राजकारण या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
8: थँक्स.
7: तर सर, राजकारणात येण्याचा मग आपण निर्णय कसा घेतला?
8: नाही, राजकारणामध्ये येण्याचा असा काही माझा असा निर्णय स्वतःचा वैयक्तिक नव्हता. अतिशय प्राउड शाळेमध्ये काम आला. सकाळी 7 क्लास घ्यायचं, 9 घराकडे जायचं, जेवण करायचं, पटमन 9:30 पुन्हा प्रार्थनेला हजर, 10 लगेच क्लास चालू, संध्याकाळी 4:30 शाळा सुटली की घरी जायचं, 7 पुन्हा शाळेत यायचं, 7 वसतिगृहावर जायचं, विद्यार्थ्यांचं निरीक्षण करायचं, जेवले काऊन बघायचं, 8 पुन्हा सुपरवाईज स्टडी रात्री, ते विद्यार्थी सगळी रात्री अभ्यासाला बसवायचे, 11 पुन्हा घराकडे जायचं. हा नित्याचा कार्यक्रम आणि प्राउंट. त्यामुळे गुरुजींचं लक्ष माझ्याकडे अतिशय चांगलं निर्माण झालं. माझ्याकडे अतिशय चांगल्या दृष्टीनं पाहत होती ते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळी कामं आपोआप व्हायची, आनंद वाटायचा त्यांना. तेव्हा मग अशा पद्धतीनं मी 1992 आलो. 1992 लोकांमध्ये चर्चा झाली, अरे शिवदास एवढं काम करतोस तू, गुरुजींसाठी तू संपूर्ण तालुका फिरतोस. गुरुजी आमदार झाले नंतर. त्याच्या अगोदर एकदा निवडणूक लढवली, फेल्युअर झाले, ते पराभूत झाले, पण दुसऱ्यांदा ते आमदार झाले. पण हे होत असताना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे प्रचार करत फिरत होतो. लोकांना, वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो. आणि तुझ्याशा एका कार्यकर्त्याची राजकारणामध्ये गरज आहे, तू गुरुजींना चांगली साथ देऊ शकतोस, तेव्हा तूही निवडणुकी लढविण्यासाठी उमेदवारी माग, असं माझ्याच एका शिक्षकांनी सांगितलं. मला ज्यांनी शिकवलंय, माझी बरीचशी तिथं शिक्षक होते, कारण त्याच शाळेचा मी विद्यार्थी, त्या शाळेतला हा शिक्षक मी, आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता, एवढं अतिशय वेगळं असं नातं तिथं मी निर्माण केलं होतं. मग किंवा होतं नातं तसं. तेव्हा मग इतरांनी सांगितलं की वा तुम्ही निवडणुकीला व्हा, उमेदवारी मागितली, काँग्रेसमधून उमेदवारी मागितली. म्हणजे उमेदवारी योगायोगाने मिळाली, आणि ती कुठे मिळाली? मंगरूळ, माझ्या गावापासून जवळपास 25-26 अंतरावर, नवखा मतदारसंघ. मला नवखा नव्हता, कारण याच्या पूर्व अनुभव मला प्रचाराच्या निमित्तानं सगळीकडला झालेला होता. आलुरे गुरुजीला मानणारे जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे मला मानणारे होते आणि ओळखणारे होते, आणि इतर पक्षाच्या लोकांनाही मी अतिशय जवळून ओळखत होतो. त्यामुळं ती निवडणूक लढविली. एक मित्राची स्कूटी होती,

0: एटी, त्याची एम एटी घेऊन त्याच्यामध्ये पेट्रोल टाकून गाडीला भाकरी बांधून एक मित्र पाठीमागं बसवून प्रचार केला. वाहन नाही, मोठं चारचाकी वाहन नाही. मग ते मला गावं माहीत झाली, माणसं माहीत झाली, टेक्निक माहीत झालं,
1: बरोबर.
0: आणि त्याचा उपयोग इतका चांगला पुढं झाला मला की मी 1992 जेव्हा उभारलो तेव्हा 7,000 रुपयामध्ये मी निवडणूक लढवून संपूर्ण तालुक्यामध्ये हायेस्ट मताने मी निवडून आलो.
1: फक्त 7,000 रुपये,
0: 7,000 रुपये खर्च. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब त्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते म्हणून सर्वांना परिचित होते, मिनिस्टर होते. त्यांनी मला समाज कल्याण खात्याची जबाबदारी दिली.
1: बरं,
0: म्हणजे शिवदास कांबळे हा आता जिल्हा परिषद समाज कल्याण खात्याचा सभापती म्हणून सगळीकडे ओळखला जाऊ लागला. मलाही आनंद झाला आपल्याला संधी मिळाली काम करण्याची.
1: आणि वडिलांना कसं वाटलं मग तेव्हा?
0: वडिलांनाही अतिशय आनंद झाला. म्हणले शिवदास आता गाडी सरकारी गाडीमध्ये फिरवला, आता सभापती झालाय जिल्ह्याचा वगैरे असं तसं. तेवढे काही त्यांना माहिती नव्हतं खरं. मग तो जेव्हा मी गाडीत यायला लागलो इथं आल्यानंतर जेव्हा बंगला वगैरे, तिथं 5 वर्ष होतो मी, माझे वडील आई त्यांना घेऊन. पण ज्या दिवशी मी शिक्षक झालो त्या दिवशी मॅडम मी माझ्या आई वडिलांचं काम थांबवलं. पहिला पगार आला त्या दिवसापासून माझ्या आई वडिलांचं काम मी थांबवलं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं यापुढे तुम्ही कामाला कुठेही जायचं नाही आणि तुम्ही जर कामावर गेलो तर मी ही नोकरी सोडून मी दुसऱ्या गावाला निघून जाईन. त्या भीतीपोटी त्यांनी काम बंद केलं. मग ते सुखी समाधानी राहू लागले व्यवस्थित. मग इथं सभापती झालो, 5 वर्ष काम अतिशय चांगलं काम केलं आणि मला स्वतःलाही आनंद इतका व्हायचा रोज. शिक्षकी वेळेमध्ये जसं काम केलो तसंच काम मी सभापती म्हणून काम केलं. माझा शिपाई येण्याच्या अगोदर मला जसं पुण्यातला अनुभव होता विद्यापीठातला तसाच मी येऊन बसायचं लवकर आणि सगळ्यांच्या शेवटी मी संध्याकाळी 6:30 शेवटची माणसं जी माझ्याजवळ राहायची त्या लोकांना स्टँडवर सोडून मग मी बंगल्याकडे जायचो. मग त्यांना एक नक्की खात्री असायची, गुरुजी आपल्या सोडतील ती येतील ती जातील ती आपलं काम करतील खात्री.
1: बरोबर आहे.
0: आणि काम करायची जी माणसं आहेत त्यांना मागं थांबवायचं आणि जे लोक असे आहेत जे नेहमीच कलाकार आहेत त्या लोकांना पुढं बसवायचं आणि त्यांचं पटमन काम उरकून थांबायचं आणि बाकीचे लोक पाठीमागं थांबवायचं आणि त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचं. त्यांना काम सांगता येत नव्हतं ते समजून घ्यायचं आणि मग त्या कामाचा पाठपुरावा लगेच करायचा. पण योग असा झाला की अधिकारी इतके चांगले मिळायला मिळले, चांगल्याबरोबर चांगलं राहिल्यानंतर चांगलंच होतं हा अनुभव मला त्यावेळेला आला. शिक्षकी पेशातून असल्यामुळं आदरानं राहिलो, आर्यदेवीची भाषा नाही, गर्व नाही, या भावनेतून मी सतत गेलो. अधिकाऱ्यांनी मला पाहिलं समजून घेतलं म्हणून माझा फोन गेला ते काम झालंच पाहिजे आणि होणारच ह्याची मला खात्री. ते एकदा खाजगीमध्ये म्हणायचे काय माझं काम मी सांगितलं तुम्हाला लगेच काम केलं. पण ते अधिकारी काय म्हणायचे अहो तुमचा फोन नाही ते देवाचा फोन आला समजून आम्ही काम करतो. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाचं काम करणे तर त्याचं पुण्य तुमच्या कामाच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय म्हणायचे आणि काम करायचे. असे काम पुष्कळ झाले. त्या काळातली एक प्रसंग अतिशय बेकार आहे ते. मी माझ्याकडं पत्रे वाटपाचा प्रोग्राम होता, मागासवर्यांना पत्रे द्यायची शासनाकडून प्रत्येकाला 5-5 पत्रे. मग ही समाज कल्याणची पद्धत मी काय आहे काय नाही त्याचा अभ्यास केला तर हे टेंडर काढायचे आणि लो टेंडर मध्ये ती हायेस्ट लोएस्ट कसं करायचं काय करायचं त्यांना सगळं माहीत आणि पत्रे अशी मिळायचे की 5 ही पत्रे गोळा करून बगलत घेऊन जावं असले पत्रे लोकांना मिळायची तेही मी पाहिलं होतं. म्हणलं नाही, मग अभ्यास केला आणि एक कंपनी आहे शासनाची अंडरटेकिंग ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे ती आणि तिचा कारखाना नागपूरला आहे आणि त्या कारखान्यामधून असे पत्रे तयार होतात ती वजनावरची पत्रे असतात. तर तिथं आम्ही ऑर्डर दिली. अधिकाऱ्याला वाईट वाटलं पण नाही सोडलं. मी ऑर्डर दिली, सँक्शन झाली आणि त्यांनी ऑर्डर फुलफिल करून लगेच पत्र्याची ऑर्डर पुन्हा दिली की घेऊन जा. मग ती गाड्या वगैरे गेल्या आणायला, गाड्या घेऊन आल्या पत्रे वजनावर मिळाले. मग त्यातलं 5-5 पत्रे म्हणजे एकूण पत्रे किती आहेत ते मोजले, 5-5 पत्र्याचे लाभार्थी किती निवडायचे ते निवडले आणि त्याप्रमाणे पत्र्याचं वाटप केलं. वाटप करण्याच्या अगोदर प्रत्येक पंचायत समितीला भेट दिली आणि सांगितलं लाभार्थ्यांना वाटप करताना हे जर पत्र एकही माणसानं विकला आणि या पत्र्याच्या मोबदल्यावर कुणीही 2-5 रुपये दिले तर त्याच्या घरावरले पत्रे मी काढून आणीन असं म्हटलं त्यांना. मग त्यामुळे कुणीही विकलं नाही, काळा बाजार त्याच्यामध्ये झाला नाही, कुणाला संधीच मिळाली नाही काय करायची.
1: म्हणजे समाजासाठी काम करत असताना मग तुमचा नेमका उद्देश काय होता?
0: त्यांना त्यांच्या ज्या हक्काच्या योजना आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. याच्यामध्ये कुठेतरी दलाली होता कामा नये हा त्याच्या मागचा उद्देश. एक उदाहरण मला अतिशय आज आठवत आहे किंवा कायम आठवणीत राहील. एक कनेरवाडी नावाचं गाव आहे कळंब तालुक्यामध्ये आणि त्या तिथला एक वृद्ध माणूस अर्धवट डोळ्याला दिसणारा तो माणूस, त्याचं नाव वाघमारे, निराधार, पत्नी नाही, मुलं वाळं नाहीत, एकटाच झोपडीत राहणारा, ज्या झोपडीमध्ये पाणी येतं, ऊन येतं, वारा येतो, थंडी वाजते, अशा घरात राहणारा. त्याला कुणीतरी सांगितलं की जा तू तुला आणि तुझा सभापती कांबळे आहे त्याच्याकडे पत्री माग. तो आला आणि माझं 3 मजल्यावरती ऑफिस होतं

0: चालत आलावरती भेटला बोलला त्यांना बसवलं मला आठवलं बाकीच्या लोकांचे कामं आटपले खरा लाभार्थी आला आज माझ्या मनात आलं त्यांना बसवून घेतलं पाणी वगैरे पाजलं शिपायाला सांगितलं एक चहा घेऊन ये चहा पाजला आणि हळूच विचारलं आजोबा काय आलात का ना कुठलं गाव तुमचं काय आहे ते असं असं बा माझ्या घरात छप्पर आहे हो मला पत्रे पाहिजे मला सांगितले लोकांनी जा कांबळेकडं पत्रे मिळते ठीक आहे बरं तुमचं दारिद्र्यशिकली नाव आहे का मी विचारलं तर त्याने म्हणले माझं नाव घातलं नाही हो त्याच्यात म्हणून माझं फॉर्म बी भरलं नाही कोणी ठीक आहे आता प्रश्न माझ्या पुढे असा पडला की ह्या पत्र द्यायची कशी नियमबाजी देता येणार नाही मग तिथल्या गावातल्या एका मुलाला बोलावून घेतला आणि तो असं कर म्हणला पाच लोकांची नावं दारिद्र्यशिकाच्या लोकांची नावं घेऊन फॉर्म भरून घेऊन ये त्यानं फॉर्म भरून ती ग्रामपंचायतची सही शिक्के घेऊन आला माझ्याकडे आणला त्याच्याकडे आठ घातली मी तुमच्या पाचवी लोकांची मंजूर आज पण एक करायचं प्रत्येकाने चार चारच पत्री घ्यायची आणि एक पत्रा त्या म्हाताऱ्या वाघमऱ्याला घरी द्यायचं म्हणजे पाच लोकांची पाच पत्रे झाली त्या पाच लोकांना प्रत्येकाला चार चारच पत्री मिळाली पण माझ्या वाघमऱ्याचं काम भागलं ना
1: आणि त्यांनाही समाधान की त्यांचं काम एका दिवसात झालं
0: एका दिवसात झालं पण दुर्दैव अजून एक घटना अशी आहे की त्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही एवढे तुम्हाला काहीच नाही काम धंदा येत नाही तुम्ही मुठीला पैसे देऊन आलात कसं आलात आजच्या सारखं अर्ध तिकीट नव्हतं पूर्ण तिकीट होत तर एक घरात हंडा होता म्हणले तांब्याचा हंडा होता आणि तो 100 रुपयाला मी घाण ठेवून तिकीटाला पैसे घेऊन आला येरमाळ्याच्या पलीकडे जाऊन कळम रोडला ते कनेरवाडी नावाचं मधल्या अजून गाव इंटिरियर भागातलं गाव आहे गेलो तुम्ही 2-3 गेलो त्या गावाला तर ते म्हणला असं 100 रुपयाला ठेवून आलो घाण म्हणला आम्हाला मानधन 4000 रुपये होतं योगायोगानं मानधन मिळालं होतं किशातच अजून घराकडे गेलं नव्हतं मग बाबा म्हणलं त्याला एक काम करा म्हणलं एक 200 रुपये घ्या आणि 100 रुपये त्या माणसाला द्या हंडा घ्या आणि हे 100 रुपये तुम्हाला मोटर खर्चाला आणि चहा पाण्याला राहूया आणि तुमची पत्री तुम्हाला मिळाली असे समजून चला मग ही पुढची प्रोसेस त्यांना कळू दिली नाही मी जेव्हा घराकडे पत्र येऊन पडले तेव्हा त्याला कळालं की आपल्याला कांबळे साहेबांनी पत्रे दिली हे इतकं मला आनंद त्याचा समाधान आनंद आहे भयानक आनंद आहे
1: बरोबर आहे कारण त्याच परिस्थितीतून तुम्ही गेलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला ती जाणीव होती
0: आणि दुसरा एक प्रसंग अविस्मरणीय प्रसंग आहे एक आमच्या तुळजापूर तालुक्यातली कसई नावाचं गाव आहे ते मंगळूर मतदारसंघात येत होतं तिथूनच मी निवडून आलो होतो 92 साली तर तिथली एक मातंग समाजातली एक महिला वृद्ध महिला अशी काटकोण झालेली जमिनीला समांतर अशी पाठ होती तिची हातात काठी जुन्या काळातली अजूनही काळेभोर केस अजून चेहरा आठवतोय मला काळेभोर शेद अंगावर काळेभोर असे दणकट मनकट शरीरानं असली जुन्या काळातली तर ती बोचकं असं पाठीवर बांधलेलं आणि आली आमच्या दारापुढं सभापतीच्या मंगल्या पुढं मी आलो दौऱ्यावरून बाहेर बघतो तर म्हातारी बसलेली मला वाटलं इथं पोलीस स्टेशनला पारधी समाजाच्या बायका वगैरे येतात ती असेल एखाद्या वेळेस पण नाही म्हणले तिकडे बसतात ते इकडे बसत नाहीत मी इथं कशी काय बसली मग म्हणलो मी आजी का आला कुणाकडे आला तुम्ही कांबळेकडे आलो हो ते कांबळे कुठं गाठपणं झालंय ते येणार आहे म्हणून कळाल्यावर मी इथंच बसले म्हणले कुण्या गावचे होते मी कसईचे हो म्हणले आता सगळं माझ्या डोळ्यापुढे आलं कसई मतदारसंघ माझे मतदान केलेले लोक ती लोक ते बघितलं ठीक आहे मत नाही मध्ये गेलो या म्हणलं मध्ये एक गेट उघडलं दुसरा अजून एक मध्ये गेट आहे त्या सभापतीच्या बंगल्याला जाळीचं गेट पुन्हा मध्ये खोलीचा दरवाजा वेगळा असला तर त्या पद्धतीनं खोलीत खोली बंगला सभापतीचा बंगला कधी आम्हाला माहित नाही पत्र्याच्या घरातले आम्ही मग ते म्हातारीला माझे लेकर दोन आता आवळ्या जवळ्या मुली आहेत त्यापैकी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे एक प्राध्यापिका आहे अस्मिताच्या पाठीवरल्या अस्मिता ही नंतर एम ई झाली असिस्टंट प्रोफेसर वगैरे झाली मुलगा नंबर 1 तो बीई झाला सॉफ्टवेअर इंजिनियर झाला परदेशात गेला ह्या सगळे पुन्हा नंतर घडलं हे आपल्या टोपल्यानं किमिया केली दुष्काळी का
1: बरोबर
0: तेव्हा हे म्हातारीनं सांगितलं घेऊन गेलो घरात तर आमचे लेकरं घाबरले होते भीतीपुटी धरून यायची बाई आली हॉलमध्ये बसवलं पाणी दिलं चहा पित नाही म्हणले मध्ये पत्र मी चहा पिणार नाही पेली नाही म्हणले कधी मी भाकरी खाते वाळल्या भाकरी खाते म्हणले पाण्यात भिजून खाते पण चहा पित नाही ठीक आहे म्हणलं थोडं बसलो बोललो सगळी माहिती घेतली का मग काय होतं सांग आजी तिनं काम सांगितलं माझा मुलगा तुझ्या खात्यात होता आणि त्यानं मेला मुंबईला ऑफिसमध्येच आता मेला म्हणला कुठल्या खात्यात होता कुठल्या खात्यात होता कळच ना समाज कल्याण खात्याचे 16 विभाग आहेत त्या 16 विभागामध्ये तू कोण्या विभागात होता ट्रिब्युनल आहे आदिवासी विभाग आहे किंवा मुक्त जाती भटक्या जमातीचा आहे एससीचे वेगळे आहेत वस्तीगृह वेगळे आहेत शाळा वेगळ्या आहेत सगळे विभाग वेगळे आहेत आता कोणत्या विभागात शिपाई होता तो इथून माझ्या ऑफिसमधून चालू नाव हुडका सापडलं नाही जिल्हा समाज कल्याण सापडलं नाही औरंगाबाद सापडलं नाही पुण्याला सापडलं नाही मुंबईला फोन केला तिथं जे साहेब होते मुंबईचे त्याने बघितलं ते म्हणजे 1/2 तास वेळ द्या म्हणले आम्हाला बघतो म्हणलं सिव्हिल लिस्ट मध्ये त्या माणसाचं नाव सापडलं नारायण भालेकर त्याचं नाव माहीत आहे मला तर तो समाज कल्याणमध्ये वसतिगृहामध्ये एका शिपाई म्हणून काम करत होता आणि तो एका झोपडपट्टीत राहत होता आणि तो वारला.

0: मग त्याचे वारसदार म्हणून त्या झोपडपट्टीवर राहणारी एक महिला क्लेम करण्यासाठी त्या ऑफिसमध्ये आली. तिने सांगितलं की बाबा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन या, नसेल तर वारस प्रमाणपत्र घेऊन या तुमच्या गावचं, कसंही तालुका तुळजापूरमधलं वारस प्रमाणपत्र घेऊन या, तुमचा प्रूफ काहीतरी आणा पत्नी म्हणून. तर ती आलीच नाही. ही म्हातारी वेळ लागल्यासारखी फिरत होती कुठेही, माझं पोरगं मेलं, माझं पोरगं मेलं. मग एकाने सल्ला दिला, जा कांबळीकडं, कांबळीची वाट मोकळी. किती यायची, ते भाकरी मागून खायची, आणि पुन्हा मी नसलो तर आणि स्टँडवर जाऊन झोपायची. एके दिवशी असा प्रसंग आला, बसलो बोललो, रात्री जेवण केलं, माझ्या बरोबर जेवण केलं, त्यामुळे लेकरांची भीती गेली. मग सगळे आजी आजी म्हणू लागले लेकर. मग ती कधी बी हक्काने यायला आली. मग शेवटी तिच्या सह्या घेतल्या, तिची एक फाईल स्वतंत्र टेबलावर केली, टेबलवरती अशी फाईल ठेवली की मला गेल्यानंतर पहिल्यांदा ती फाईल दिसली पाहिजे.
1: बरोबर.
0: ती फाईल उघडायची आणि त्याचा पहिल्यांदा पाठपुरावा करायचा ऑफिस सुरू झाल्यावर, आणि नंतर मग दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. त्याप्रमाणे चालू केलं, लिंक लागली, आणि त्या साहेबांनी सांगितलं की मी म्हणलो पहिले एक वाक्य लिहा त्याच्यावर. त्या फाईलवर असं लिहा की या भालेकरला आईशिवाय, तुळसाबाई भालेकर आई यांच्याशिवाय अन्य कुणीही वारसदार नाही. खाली लिहा म्हणलं, शिवदास कांबळे सभापती जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या फोन वृत्तानुसार. असं तेवढं लिहा, तुमची बदली झाली दुसरा दि आला तर ती वाचावं त्यांनी.
1: बरोबर, त्यांना मॅटर कळेल, त्यांना
0: मॅटर कळेल. त्याप्रमाणे त्यांनी बघितलं, केलं. 7 दिवसामध्ये मी काय केलं, त्या म्हातारीला बोलवून पीएला बोलवलं, ड्रायव्हरला बोलवलं, गाडी टाकायला लावलं, त्यांची फोटो काढायला लावले, 7-8 फोटो ते आयडेंटिटी, आणि तिथून पाठवलं तुळजापूरला वारसा प्रमाणपत्र. तिथं ग्रामसेवकला बोलविलं मूळ प्रमाणपत्र घेण्यासाठी. सगळं केलं, तहसीलदारला फोनवर विनंती केली, तुम्हाला पुण्याचं काम आणलंय, हातून काही 4 इतर काही कामं झाली असतील पण ते सगळं धुवून जाऊन एक पुण्याचं काम तुम्हाला देतोय, आणि ते असं असं तेवढं वारसा प्रमाणपत्र ताबडतोब द्या. तहसीलदारनी, त्यावेळेला देशपांडे तहसीलदार होते, त्यांनी 100 रुपयाचा स्टॅम्प स्वतःच्या पैशाने दिला, कधी ऐकले? तहसीलदारने स्वतःचे पैसे खर्च करून कोणी एखाद्या गरीब लाभार्थीला स्टॅम्प म्हणा किंवा इतर काही गोष्टी दिल्यात का? मला आनंद वाटला, गुरुजी तुम्ही एवढं करताय तर मग काय, मी करू नये का एवढं? ते स्वतः येऊन त्यांनी बोलावून घेऊन स्टॅम्प देऊन वारसा प्रमाणपत्र त्याच्या हातात दिले. गाडी आपली सभापतीची गाडी सेवेमध्ये आहेच, मी काय खुर्चीवर बसलेला आहे. त्याप्रमाणे ती आली, वारसा प्रमाणपत्र घेतलं, रजिस्टर्ड ईडी तयार केली, पाठवलं मुंबईला. 7 दिवसामध्ये तिथले लोक राहिलेला पगार रोख घेऊन आले. कुठं आले? मी पत्ता दिला होता सोलापूरचा, तिची मुलगी होती तिथे एक, त्या मुलीचा पत्ता दिला होता, बर्फाचा कारखाना बुधवार पेठ सोलापूर. त्या पत्त्यावरती ते लोक गेले आणि ते पैसे तिच्या हातात दिले. त्या नीनं काय केलं, ती गटर बांधलं, गटऱ्यात गटर घालून ती पैसे घेऊन हिथं आली बंगल्यावर. आणि काय म्हणली, हे बघ ही पैसे आलेत, बघ मोज, आणि तू मिटिंग करायची, मिटिंग मिटिंग, आता काय म्हणतात पार्टी म्हणतात, असलं बोलणं म्हणलं की पैसे गुंडाळ आणि जाग परत घेऊन, असं म्हणलं, असं का म्हणलं बाबा? आणि शेवटला तिने एक शब्द वापरला, ह्याच्यातला 1 रुपया खाल्ल्याशिवाय मी ह्या पैशाला हात मरेपतूर लावणार नाही. हा शब्द वापरल्यानंतर मला नाही इलाजानं त्यातले 50 रुपये काढायला लागले. 7,000 होते, 50 रुपये काढले, बाकीचं गटर बांधलं, त्यांच्याच गटऱ्यामध्ये बांधायला सांगितलं, ड्रायव्हरला सांगितलं जा बाबा 50 रुपये खर्चून टाक. आणलं त्यानं, सगळेजण मिळून घरातल्या लोकांनी सगळ्यांनी अंगत पुंगत करून हॉलमध्ये एकत्र जेवण केलं. झालं का म्हणलो, खाल्लो का नाही? आजीला सांगितलो ह्याच्यापुढे पैशाचं नाव काढू नको. नाही काढत, पण एक काम कर की आता 2.5 नवीन इरकलची घे, हे गटर काढून टाकून दे वड्याला कुठेतरी, आणि चांगली शाल घे, हे घे, ते घे, कपडे चांगलं व्यवस्थित, काठी घे, काठी म्हणजे रानातली मोठं लाकूड हातात, तर चांगली काठी घे म्हणलं, आणि सन्मानानं पुढच्या वेळेस नाही यायच नाही माझ्याकडं, पुढच्या वेळेस इरकल होऊन आली. तर हे 7,000 काम केलं. पुढे नंतर त्यांच्या पेन्शनचं काम केलं, पेन्शन मंजूर होऊन आली, थकबाकी आली त्याची 55,000 रुपये त्या काळातली. आल्या आल्या माझ्याकडे आली लगेचची कागद घेऊन, मग आता ही जमा करायची कुठं? ती जमा करण्यासाठी पुन्हा पीए, तिथं मराठवाडा ग्रामीण बँक होती, आज जी महाराष्ट्र बँक आहे ना तिचं नाव मराठवाडा ग्रामीण बँक होतं, आणि योगायोगाने त्या बँकेमध्ये माझी अस्मिता आहे ना तिचा सासराच होता, पण कधी ओळख बी नव्हती काहीच नाही. तर तिथं गेली तिने, मग आता साक्षीदार पाहिजे. माझ्याबरोबर पंचायत समितीला निवडून आलेली तिथे एक मुलगी होती सरडे नावाची, त्यांना फोन करून सांगितलं लँडलाईनवरून की असं असं ते साक्षीदार व्हा आणि खातं उघडून द्या. खात्याला पैसे 300 रुपये माझ्याकडूनच उघडलं, खातं आली, जमा झाले 55,000 रुपये. आता याचं का करायचं म्हणले, मी त्या फॉर्मवरती हे आहे वारसदार, हे कॉलम आहे तुझा वारसदार कोण म्हणते विचारलं साहेबांनी, ते कांबळे आहे माझा वारसदार, माझ्या मेल्या माघारी हे सगळं कांबळ्याला द्यावं. मी म्हणलो साहेबांनी फोन केला मला, साहेब असं असं म्हणलं, मी म्हणलं तसं नाही म्हणलं, कसा वारसदार होईन मी, आणि मला होऊ तर वाटेल का, त्या पैशासाठी मी वारसदार होऊ का? नाही म्हणलं, अजिबात नाही, थांबा. मग पुन्हा मी तिनं दुसऱ्या वेळी जेव्हा आली तर हळू तिच्या नातवाचं नाव काढून घेतलं, तिच्या जावायचं नाव घेतलं, आडनाव घेतलं, पत्ता घेतला, गपचेपिकडं लिहून ठेवलं, आणि ते पुन्हा नंतर फोनवरती तिकडे कळवलं, आणि म्हातारीचा वारसदार तिच्या नाताला ठरवलं मी. पण ती इकडे फिरत फिरत फिरत अशी फिरली, चौकडी फिरलेली, एकदा तर अशी केली, बोलवायला आली मला, देव देव केले म्हणले, आणि जेवायला ये बघ. नंतर म्हणलं असलं येत नाही म्हणलं, तसलं मला आवडत नाही, बरं तुला आवडत आहे ना, तुझ्या मनातली शांती करायची आहे ना, तू तू कर,

पण मी येणार नाही असं स्पष्ट म्हातारीला सांगून ठेवलं. आणि त्याने ज्यांना ज्यांना दारावर येऊ दिलं नाही तेवढ्या लोकांना निमंत्रण दे म्हणलं जेवायचं, जा घेऊन म्हणलं जेवायला. गेली तिनं सगळी समाधान फिरली केली आणि पाहुण्याच्या घराकडे गेली. फुलवाडी नावाचं गाव आहे अंदूरपाशी. तिथंच गेली आणि अचानक आजारी कशी पडली काय माहित नाही. आणि ती आजारी पडण्याच्या अगोदर तिनं सांगितलं होतं की मी जर मेले कांबळेला बोलविल्याशिवाय माझी माती करायचं नाही. संपूर्ण परिसरातल्या लोकांना सांगून ठेवलं होतं त्यांनी, मंगरूळ सारख्या कसई सारख्या ठिकाणी. आणि मला असं बी कळालं असं असं म्हणती म्हातारी म्हणली ती म्हणते म्हणले कळवा मला म्हणले मी येणार आहे आणि मी पाणी पाजणार आहे म्हातारीला. सगळा अंत्यविधी मी करणार आहे मुलगा म्हणून, तरी मुलगा नसला तरी. हे सगळ्याला सांगितलं होतं मी, पण दुसऱ्या गावात जाऊन वारल्यामुळं कळालंच नाही. म्हणजे तिची इच्छा अपूर्ण राहिली, माझी इच्छा अपूर्ण राहिली. असा एक प्रसंग तो अत्यंत हृदयद्रावक अविस्मरणीय मरेपत्र जाणार नाही.

0: हृदयद्रावक अविस्मरणीय मरेपत्र जाणार नाही.
1: अगदी खरंच. असे बरेचसे प्रसंग असतील आपल्या या प्रवासामध्ये.
0: हो हो.
1: पण हा एक खूप आपल्या म्हणजे जवळचे म्हणायला हरकत.
0: अगदी हृदयाला टचेबल आहे
1: खरंच. तर सर, तुम्ही स्वतः पण जिल्हा परिषदेचे अध्यक्षचं पद भूषवलेलं आहे आणि परत मुलीला पण त्याच पदावर काम करण्याची संधी आपण दिलेली आहे, तर हा दुहेरी अभिमानाचा क्षण तुम्ही कसा अनुभवला?
0: हा, मात्र 92 ते 97 जेव्हा मी निवडणूक लढून सभापती झालो, त्याच्यानंतर 97 पुन्हा निवडणूक लढवली आणि त्या काळामध्ये मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मग अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नंतर मला सदस्य म्हणून निवडण्याची संधी मिळाली होती, मला उमेदवारी मिळाली होती, मिळणार होती, तरी मी नाकारली. कारण अध्यक्षपद हे मोठं पद झाल्यानंतर पुन्हा सदस्य म्हणून जाणं योग्य वाटत नाही माझ्या बुद्धीला. म्हणून मी 99 साली पुन्हा शाळेवर गेलो. त्या दरम्यानच्या काळामध्ये लॉंग लीव विदाउट पे होती माझी, बिनपगारी रजा. पुन्हा मी जॉईन झाल्यानंतर माझी पगार सुरू झाली ना. 11 वर्ष पुन्हा नोकरी केली मी. यात आमच्या जवाहर विद्यालयाची एक शाखा शहापूरला हेडमास्टर म्हणून मला गुरुजींनी प्रमोशन दिलं आणि तिथं 11 वर्ष मी काम केलं. 11 वर्षानंतर जेव्हा सेवानिवृत्त झालो 2008 साली, तेव्हा पुन्हा 2012 शहापूर मतदारसंघामध्ये एससी महिलांसाठी जागा निघाली जिल्हा परिषदला. तर डॉक्टर साहेबांनी मला बोलावून घेतलं, यश शिवदास तुम्ही नको म्हणता ना, तर मुलीला द्या ना, या एससी महिला पडली तिथं. त्यांचा आदेश दावलता आला नाही, यस म्हणलं आणि मुलीला उभं केलं. येण्यासारखी सीट अजिबात नव्हती, कारण नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला होता आणि जागा होती काँग्रेसची आणि तिथं संपूर्ण काँग्रेसचं प्रस्त होतं. पण माझी सेवा कामाला आली 11 वर्षाची. कोणती? शहापूर मतदारसंघात. त्या मतदारसंघातले अनेक बारीक बारीक गावं जे होते त्यांची मुलं मुली सगळ्या शाळेवर माझ्या यायच्या आणि त्या 11 वर्षाच्या काळामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त वाढली आणि मुली मेरिटमध्ये आणि मुलींचं शिक्षण 100% पास मॅट्रिक. त्या मुली 11वीला गेल्या, 12वीला गेल्या, पालकांना जाणीव. तर पालकांनी म्हणले काय नाही गुरुजी काळजी करू नका. शेवटी अस्मिताला जिथं उमेदवारी मिळाली तिथून अस्मिता पहिल्यांदा 2012 साली निवडून आली. पुन्हा दुसऱ्यांदा मंगळूरमध्ये, मंगळूरला जिथं मी निवडून गेली तिथं पुन्हा आणली अस्मिता.
1: कारण तुम्ही केलेल्या कामाचं ती एक थापू होती असं म्हणायला हरकत नाही.
0: हरकत नाही, ओळख लोकांनी तिची आपली नोंद करून ठेवली होती आपल्या कामाची, त्यामुळे अडचण वाटली नाही. 2017 ती पुन्हा निवडून आली आणि योगायोगानं तिला जिल्हा परिषदचा पुन्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे आताच्या या अध्यक्षपदाच्या अगोदरचा जो कार्यकाळ आहे तो अस्मिताचा काळ आहे.
1: बरोबर.
0: ती आता सध्या एक चांगली महिला संघटक म्हणून काम करते आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये.
1: तर खरंच म्हणजे एका कुटुंबात दोन नेतृत्व करणारे व्यक्ती होते असे आणि त्यातून प्रेरणा नक्की समाजाला मिळाली यात काही शंका नाही.
0: असं एखाद्या वेळेस एकाच घरामध्ये बाप आणि मुलगी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्याचा मान दुर्मिळ दिसतोय मला.
1: हा बरोबर. कांबळे सर, आणखी एक प्रश्न मला असं घ्यावासं वाटतं की प्रत्येक यशामागे एक न दिसणारी ताकदवान शक्ती असते, तर आपल्या पाठीमागे आपल्या सहचारिणी असणारच आहे, तर त्यांच्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल.
0: तर माझी पत्नी पार्वती शिवदास कांबळे ही एक अक्षी शिक्षित आहे, ती शिक्षण झालेलं नाही. तिचे वडील हे सर्व्हिसमध्ये इरिगेशनमध्ये असल्यामुळं वेळोवेळी त्यांच्या बदल्या होत असल्यामुळं त्यांना शिक्षण घेता आलं नाही. पण जेव्हा मी 1981 माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग मी पत्नी म्हणून निवड करत असताना कोणत्या मुलीची निवड करायची हे सुद्धा मी ठरवलं होतं. आपण अतिशय सुशिक्षित पदवीधर जर मुलगी निवडली पत्नी म्हणून तर माझी आई वडील अशिक्षित आहेत, माझं घर अशिक्षित आहे, घर पत्र्याचं आहे, घरामध्ये फरशी नाही, सारवण आहे, त्याला शोभणारी, आई वडिलांना सोबत घेऊन जाणारी, त्यांना मान सन्मान देणारी, त्यांची काळजी घेणारी अशीच महिला मुलगी मला पत्नी म्हणून मिळावी अशी माझी अपेक्षा होती आणि त्याच पद्धतीची पत्नी मी निवडली आणि तिने तिचा कार्यभार सांभाळला, सासू सासऱ्याची काळजी घेतली, व्यक्तिगत माझीही काळजी घेतली, पाहुण्यांचीही काळजी घेतली आणि मला बराचसा वेळ त्यामुळे मिळाला बाहेर समाज कार्य करण्यामध्ये. घराकडे जास्त लक्ष न देता बाहेर मला जास्त लक्ष देता आलं, हे त्याच्यामध्ये पत्नीचा मोठा वाटा आहे.
1: बरोबर. म्हणजे तुमचं जीवन अगदी अव्यस्त असताना त्यांची साथ तुम्हाला खूप लागली
0: आणि त्यात माझी मुलं मुली ज्या घडल्या तर मला वेळ जास्त देता आला नाही, पण तिनं स्वतःच्या मुला मुलीकडे चांगलं लक्ष दिलं म्हणून एवढी मुलं माझी शिकली, चांगली शिकली, परदेशात जाऊन आली.
1: किती मुलं आपल्याला?
0: मला एकच मुलगा, तोही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, बँकॉक सारख्या देशामध्ये 7 वर्ष त्यांनी काम केलं, चीन मध्ये गेला, रशिया मध्ये गेला, पद्मरत्न कांबळे त्याचं नाव आहे. तर मला एक प्रसंग असा आला की माझ्या आईचं नाव पद्माबाई आहे. माझ्या आईनं काय सांगितलं, मी जिवंत असतानाच माझं नाव ठेवलं असतो, जिवंत असतानाच पद्माबाई नाव ठेवलं असतं पद्म. म्हणलं मात असं नाही, पद्म म्हणजे गौतम बुद्धाचं नाव आहे, पद्म म्हणजे कमळ, कमळातलं रत्न म्हणजे पद्मरत्न आहे, म्हणून माझ्या मुलाचं नाव मी गौतम बुद्धाचं ठेवले, तुझं नाही. पण जरी ठेवलं असलं तर तुला जिवंतपणे तू नागरिक आहे बघायला येणार आहेस का माझं नाव ठेवलंय का नाही. विनोदानच माहिती आहे तो वैयक्तिक सांगितलं तुम्हाला.

0: लिहायची गरज नाही.
1: बरोबर,
0: त्यांची अशी एकंदर आमची कहाणी आहे.
1: जीवनाच्या या टप्प्यावर आल्यानंतर मागे वळून बघताना काही करायचं राहून गेलं का असं वाटतं का तुम्हाला?
0: तसं करण्यासारखं बरंचसं आहे. अपेक्षा भरपूर माणसाच्या असतात. काही गोष्टी कराव्यात, ह्या व्हावं त्या व्हावं असं वाटतं. परंतु काही गोष्टीमुळं, काही प्रसंगामुळं वगैरे काही त्या गोष्टी करायच्या होऊन जातात. पण तसं बरंचसं ज्याची ज्या घडल्या त्यामध्ये समाधान आहे. जे घडलं नाही त्याच्यामध्ये असमाधानी अजिबात नाही.
1: अच्छा, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश द्याल?
0: माणसाच्या जीवनामध्ये खरं तर जेव्हा संकट येतात, ते संकट म्हणजे ते एक आव्हान आहे आपल्याला. आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कामाला मिळालेली ती संधी आहे. जो माणूस संकटाचं रूपांतर संधीमध्ये करतो तोच माणूस प्रगती करू शकतो असं मला स्वतःला वाटतंय. आणि ज्या माणसाच्या मार्गामध्ये अडथळे येत नाहीत त्या माणसाची कधीच प्रगती होत नाही हेही मला मान्य आहे. म्हणजे अडथळे येणे म्हणजे माणसाच्या प्रगतीचं एक लक्षण आहे. जसं अपयशी यशाची पायरी आहे. अपयश आल्यानंतर माणूस आपोआप सुधरतो. एकदा येईल, दोनदा येईल. आपण बघतो तुमच्यासारख्या महिला, आज IAS IPS सकाळी बातमी वाचली मी, एका IPS मुलीची कहाणी वाचली मी. अतिशय वेदनादायी कहाणी आहे ती. त्यातून ती IPS कशी झाली ती मी वाचलं. किंवा ही जी प्रेरणा मिळते ही माणसाला त्याच्या जीवनामध्ये आलेल्या संकटामुळेच प्रेरणा मिळत असते. मोठे मोठे जे काही महापुरुष देशामध्ये जगामध्ये होऊन गेले ती लोक ही सहजासहजी निर्माण झालेली नाहीत, तर त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यातूनच ते महापुरुष समाज सुधारक घडलेले आहेत.
1: असा आपण एक प्रश्न मला घ्यावा असं वाटतो की शिक्षक आणि राजकारण या दोन भूमिका आपण पार पडलेल्या आहेत, तर कुठली भूमिका तुम्हाला आवडली जास्त?
0: आता तसं ज्या वेळेला शिक्षक म्हणून मी काम करू लागलो तर शिक्षकी पेशामध्ये रमलो म्हणजे ते समाधानीच होतो मी नक्कीच. पण तिथून पुन्हा नंतर जेव्हा सामाजिक कार्यामध्ये थोडीशी व्यापकता आली, मला राजकारणामध्ये आल्यानंतर मला व्यापक प्रमाणामध्ये काम करता आलं, ह्याचं समाधान वेगळं आहे. म्हणजे दोन्ही क्षेत्र कमी आणि जास्त मूल्याची आहेत अजिबात नाही, सारखीच आहेत. आणि समाजकारणाला राजकारणाची जोड आवश्यकच आहे. काही लोक काय म्हणतात की राजकारण हे वाईट आहे, पण राजकारणाला जर समाजकारणाची जोड देऊन त्या दिशेनं व्यवस्थित वाटचाल केली तर राजकारणासारखं चांगलं काही नाही. चांगलं राजकारण करणाऱ्या माणसालाच चांगलं समाजकारण करता येतं, चांगलं समाजकारण करता येणाऱ्या माणसालाच चांगलं राजकारण करता येतं. हा व्यवहार आहे.
1: खरंच अगदी मनाला स्पर्शून जाणारे असे आपण आता वाक्य बोललेलं आहेत. आणि एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचं काम तर आपण केलंच, पण राजकारणी म्हणून समाजाच्या विकासासाठी देखील आपण काम केलेलं आहे. हा आपला दुहेरी प्रवास खरंच खूप अगदी वाखाणण्याजोगा आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण ही जी मुलाखत दिली, खरं तर दोन भागामध्ये आपण ही मुलाखत घेतली, आणखीनही बरंचसं आपल्याकडून ऐकण्यासारखं आहे आणि खूप असं प्रेरणादायी आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण ही मुलाखत आता इथेच थांबूयात. दिलेल्या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आत्ताच आपण संध्याछाया या कार्यक्रमात धाराशिव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: I'm here.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. चेतर

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना कूल.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय

0: जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बलाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रांतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू शिष्यमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मेपासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती.

0: हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी.
2: वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: हा बुद्धू,
2: काय?
1: अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
1: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना,
2: कूल रहा.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा,
5: फ्री फॉरेन ट्रिप. लिंक वर क्लिक करा, आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
5: का?
3: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
6: आमचा या नंतरचा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा

0: उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
0: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा, तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका, तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोडेफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून, त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: जे आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
0: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात, त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते, कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत, त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ते तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक HPR आहे आणि एक HFR आहे, आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी HPR आहे, आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी HFR आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे

0: कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही, त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही, त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचा.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाय सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आता UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते, त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभा बरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR ID तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ESIS महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा,
0: तसेच सर्व शासकीय खासगी रुग्णालयाचे HMIS सॉफ्टवेअर हे ABDM शी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालयांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिक

0: त्यांची इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होतो.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच एचपीआर आणि एचएफआर द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील. ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरंग कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार.
2: प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या कृषी कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 25 मे 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उन्हाळ्यात कोंबड्यांतील ताण कमी करण्यासाठीचे उपाय याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात जनावर तसंच कोंबड्यांवर उन्हाचा ताण निर्माण होतो, ज्यामुळे त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन बाधित होतं. उष्माघातामुळं मरतूक देखील दिसून येते. शारीरिक स्थिती ज्यावेळी शरीर उष्णता उत्पादन आणि शरीरातील उष्णता कमी राखण्यास सक्षम नसते अशावेळी कोंबड्यांना उष्णतेमुळे अधिक ताण दिसून येतो. सभोवतालचं उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोंबड्यांवर ताण निर्माण होतो. कोंबड्यांमध्ये ताण निर्माण करणाऱ्या विविध बाबी आहेत, परंतु उष्णतेचा ताण हा प्रमुख घटक आहे. शरीरात तापमान नियंत्रित करण्यासाठी कोंबड्या इतर पद्धतीचा वापर करतात. कोंबड्यांचे शारीरिक तापमान हे 107 फॅरनहाईट असतं. मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी घामग्रंथी असतात, पण कोंबड्यांना घाम येत नाही कारण त्यामध्ये घामग्रंथी नसतात. ज्यावेळी शरीर तापमान नियंत्रित करणे आवश्यक असतं अशावेळी कोंबड्या शेडमध्ये वापरलेले बेडिंग म्हणजेच गादी वापरतात. जमिनीवर अंथरलेलं सूत ते बाजूला सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. कोंबड्या पाण्याचे पाईप, पाण्याची भांडी यांना स्पर्श करतात. याद्वारे शरीर थंड होण्यास मदत होते. अशा पद्धतीचा अवलंब करून त्यांना तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. तापमान 35 अंश सेल्सिअसच्या खाली असल्यास कोंबड्यांना उष्णतेचा ताण

अधिक जाणवत नाही, परंतु उष्णतेच्या ताणाला सामोरे जात नाही, परंतु उन्हाळ्यात तापमान यापेक्षा अधिक वाढतं। अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणं आवश्यक असतं। छत थंड ठेवण्याकरिता छतावर सुक्या चाऱ्याचं आच्छादन करावं। शक्य असल्यास छतावर आणि पडद्यावर दिवसातून 3 ते 4 वेळेस पाण्याची फवारणी करावी। कोंबड्या जर शरीराचं तापमान राखण्यास सक्षम नसतील तर त्यांचा श्वासोच्छवासाचा वेग वाढतो। रक्तातील बायकार्बोनेट आयन असलेल्या अल्कलीच्या विकासासाठी जबाबदार असतो। हे आयन रक्ताची कॅल्शियम वहन क्षमता कमी करतात आणि त्याचबरोबर अंड्यांचा दर्जा सुद्धा कमी करतात। या घटकांचा विचार करताना उष्णतेचा ताण हा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्यास कारणीभूत ठरतो। केवळ उपायानेच नव्हे तर उत्तम व्यवस्थापन पद्धतीद्वारे कोंबड्यांची मरतूक आपल्याला कमी करता येते। शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात त्याचबरोबर त्यांच्या आहार व्यवस्थापनातसुद्धा बदल होणं आवश्यक आहे। उन्हाळ्यात कोंबड्यांना सकाळी आणि संध्याकाळी थंड वेळेस खाद्य द्यावं। दुपारच्या वेळेत कोंबड्यांना खाद्य देऊ नये। सकाळच्या वेळेत शरीरात उष्णता उत्पादन 20 ते 70% कमी असतं। खाद्याद्वारे निर्माण होणारी उष्णता थंड वेळेत 2 तासांपर्यंत परिणाम दर्शवते, तर वातावरणातील तापमान हे 35° सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्याचा परिणाम 10 तासांपर्यंत असतो। म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेस दिलं तरी आपण त्यांचा उष्णतेचा ताण बराच कमी करू शकतो। गरीबांधनो, त्याचबरोबर त्यांची शेड रचना आणि त्यांचं व्यवस्थापन करणंसुद्धा आवश्यक आहे। कोंबड्यांच्या शेडची रचना पूर्व आणि पश्चिम असावी, त्यामुळं शेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते। कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळतं। छतावर पाण्याचे फवारे लावावेत, छत झाकून ठेवावं। शेडचे छत आणि भिंती पांढऱ्या म्हणजेच चुन्याच्या रंगानं रंगवाव्यात। आवश्यक तेवढी जागा पुरवावी, गर्दी टाळावी। कोंबड्यांना खाद्य आणि पाणी पुरवण्यासाठी योग्य प्रमाणात भांडी वापरावीत। कोंबड्यांना पाणी पिण्याची भांडी जर मातीची असेल ते उत्तम राहील। कोंबड्यांना दिवसभर स्वच्छ, ताजे आणि थंड पाणी पुरवावं। शेडच्या भोवती झाडे लावावीत, म्हणजेच त्यांना सावली निर्माण होऊन उष्णतेची तीव्रता कमी होईल। शेतकरी बंधूंनो, नंतर उपचार करण्याऐवजी कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्व क आणि ई याचा वापर करावा। जीवनसत्व ईचा साधारणपणे 250 मिलीग्रॅम प्रति किलो खाद्य आणि जीवनसत्व क चा वापर 400 मिलीग्रॅम प्रति किलो खाद्य करावा। सोबतच इलेक्ट्रोलाइट्स आणि डेक्स्ट्रोजनचा वापर अत्यंत आवश्यक आहे। शारीरिक ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक आणि संतुलित प्रमाणात असणं आवश्यक आहे। अशा वेळी प्रत्यक्ष कार्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा। याकरिता वनस्पती तेलाचा खाद्यामध्ये योग्य प्रमाणात अवलंब करावा। शेतकरी बंधूंनो, उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतीचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनसत्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा आणि संत्री, त्याचबरोबर इतर लिंबूवर्गीय वनस्पतीचा वापर कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करावा। लिंबू आणि संत्री 30 ते 40 ग्रॅम प्रति 100 कोंबडी या प्रमाणात वापर करावा। उष्णतेचा ताण कमी करण्याकरिता लिंबू आणि संत्र्यांची साल देखील उपयुक्त आहे। अश्वगंधा, तुळस, मंजिष्ठा, शतावरी यांचा वापर देखील आहारातून करावा। अश्वगंधा 4 ग्रॅम, तुळस 4 ग्रॅम, मंजिष्ठासुद्धा 4 ग्रॅम, शतावरी 5 ग्रॅम या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून 100 ग्रॅम 100 कोंबड्यांसाठी वापराव्यात। आताच आपण ऐकलीत उन्हाळ्यात कोंबड्यांतील ताण कमी करण्यासाठीचे उपाय याविषयीची माहिती। मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक भक्तिगीत।

या भक्तिगीतानंतर आपलं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, घर शिवार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमोनियम सल्फेटचा वापर याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, पिकाच्या वाढीसाठी पाण्यानंतर सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन, म्हणजेच नत्र होय. वनस्पतीमध्ये घडणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या हरितलवकाच्या निर्मितीत नायट्रोजनचा मुख्य सहभाग असतो. याशिवाय वनस्पतीच्या पेशीमध्ये घडणाऱ्या सर्व

जैवरासायनिक क्रियांमध्ये आवश्यक असलेले अमिनो ऍसिड, प्रथिन, एन्झाईम्स तसंच न्यूक्लिक ऍसिड यांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन हा मूलभूत घटक आहे. त्यामुळं मुळांची वाढ, खोडांची जाडी, पानांची संख्या, फुटवा, फुलधारणा आणि दाणे भरणं या सर्व प्रक्रियांमध्ये नायट्रोजन निर्णायक भूमिका बजावतो. शेतकरी बंधूंनो, नत्र हे अन्नद्रव्य पिकांमध्ये वहनशील असल्यामुळे त्याची कमतरता सर्वप्रथम पिकांच्या तळाकडील आणि जुन्या पानांवर दिसून येते. पाने पिवळी पडणं, वाढ मंदावणं आणि उत्पादन घटणं ही नत्र कमतरतेची प्रमुख लक्षणे आहेत. पिके नायट्रोजनचं शोषण प्रामुख्याने मास फ्लो पद्धतीनं करतात, म्हणजेच जमिनीत पाण्यासोबत जेवढं नत्र विरघळलेलं असतं तेवढंच नत्र मुळांद्वारे पीक शोषून घेतात. त्यामुळं जमिनीतील ओलावा, सिंचन व्यवस्थापन आणि नत्राची उपलब्धता याचा घनिष्ठ संबंध आहे. कोरड्या जमिनीत नत्र असेल तर ते पिकांना उपलब्ध होत नाही. पिक नत्राचं शोषण नायट्रेट आणि अमोनियम या दोन स्वरूपात करतात. नायट्रेट स्वरूपातील नत्र शोषण्यासाठी पिकांना ऊर्जेची आवश्यकता भासते आणि अमोनियम स्वरूपातील नत्र थेट पिकांना उपलब्ध होतं. अमोनियम आयन हे धनभारित असल्यामुळं त्याच्या शोषणावेळी पिकांच्या मुळांकडून जमिनीतील हायड्रोजन आयन सोडले जातात. त्यामुळं मुळांच्या परिसरातील जमिनीचा सामूह कमी होतो. या उलट नायट्रेट शोषणाच्या वेळी मुळांच्या परिसरातील सामूह वाढतो. म्हणूनच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत अमोनियम स्वरूपातील नत्र अधिक उपयुक्त ठरतं, तर नंतर वाढीच्या अवस्थेत नायट्रोजन स्वरूपातील नत्र अधिक फायदेशीर ठरतं. नत्राची कमतरता असल्यास पिकांमध्ये इतर अन्नद्रव्याची कमतरताही जाणवते, कारण पिकांची वाढ मर्यादित राहते. मात्र नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर केल्यास बोरॉन, कॉपर आणि पोटॅशियम यांची कमतरता निर्माण होऊ शकते, तर मॅग्नेशियमची गरज वाढते. मॉलिब्लेडिनियम या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळं नायट्रेटचं अमोनियामध्ये रूपांतर सुलभ होतं, त्यामुळं नत्राचा वापर अधिक कार्यक्षम होतो. नायट्रेट आणि अमोनियमच्या संतुलित वापरामुळं फॉस्फरसचं शोषणही सुधारतं. मात्र ज्या जमिनीत आणि पाण्यात क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं तिथे नायट्रोजनचं शोषण कमी होतं. ही बाब महत्वाची आहे. शेतकरी बंधूंनो, युरियामध्ये 46% नत्र उपलब्ध असतं. मात्र ज्या जमिनीचा सामूह जास्त आहे आणि जिथे तापमान जास्त असतं अशा परिस्थितीत युरियामधील नत्राचा मोठा भाग होलाटायझेशनमुळं अमोनिया स्वरूपात हवेत निघून जातो. म्हणजेच युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर टाकल्यास ही अधिक प्रमाणात घडते. युरिया दिल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर 20 ते 30% नत्र वाया जाण्याची शक्यता असते. युरियाच्या हायड्रोलिसिस प्रक्रियेमुळं काही काळासाठी जमिनीचा सामूह वाढतो. अल्कधर्मी जमिनीत त्यामुळं नत्राची उपलब्धता कमी होते. कमी ओलावा आणि जास्त तापमान असताना ही समस्या अधिक तीव्र बनते. त्यामुळं अशा परिस्थितीत युरियाचा वापर केवळ आर्थिक तोटा न करता पिकांच्या पोषणावरही परिणाम होतो. सतत युरियाचा वापर केल्यास कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढतं, ज्याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर होतो. परिणामी जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्याची उपलब्धता हळूहळू कमी होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, युरियाचा वापरसुद्धा कमी प्रमाणात किंवा जेवढा आपल्या जमिनीला आवश्यक आहे तेवढाच द्यावा. अमोनियम सल्फेट हे खत युरियाला एक प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य पर्याय ठरतं. जमिनीत सल्फेटमध्ये 20% नत्र म्हणजेच अमोनियम स्वरूपात आणि 24% सल्फर म्हणजेच गंधक स्वरूपात उपलब्ध असतं. या खतामधील नत्राचं होलाटायझेशन प्रमाण साधारणपणे 10 ते 14% इतकंच असतं, जे युरियाच्या तुलनेत खूपच कमी आहे. अमोनियम सल्फेटचा प्रमुख फायदा म्हणजे हे खत जमिनीचा सामूह कमी करण्यास मदत करते. अमोनियम सल्फेटचा प्रमुख फायदा म्हणजे हे खत जमिनीचा सामूह कमी करण्यास मदत करते. त्यामुळं अल्कधर्मी जमिनीत नत्राची उपलब्धता वाढते. तसंच गंधक हा दुय्यम अन्नद्रव्य म्हणून तेलबिया, डाळी आणि कडधान्य पिकांसाठी तो अत्यंत आवश्यक आहे. अमोनियम सल्फेटमधील गंधकामुळं पिकांची गुणवत्ता सुधारते आणि पानांतील हरितलवकाचं प्रमाण वाढतं. परिणामी पाने गडद हिरवी दिसतात. अमोनियम सल्फेटचा वापर भात, गहू, ऊस, मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला पिकांसाठी खूप उपयुक्त ठरतो. या खतांच्या वापरामुळं जमिनीची संरचना सुधारते, पाने मुरण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर केला जातो.
शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात नत्राचा अपव्य

व्यय कमी करून पिकांना अधिक कार्यक्षम पद्धतीनं नत्र पुरवणं ही काळाची गरज आहे. अल्कधर्मी जमिनीत जास्त तापमानाच्या परिस्थितीत आणि गंधकाची कमतरता असलेल्या भागात अमोनियम सल्फेट हे खत युरियाला किफायतशीर, परिणामकारक आणि पर्यावरणपूरक ठरू शकतं. मात्र कोणतेही खत वापरताना माती परीक्षणानुसार योग्य मात्रा, योग्य वेळ आणि

0: आताच आपण ऐकलीत अमोनियम सल्फेटचा वापर याविषयीची माहिती. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर श्रीकांत मिनियार.
1: डॉक्टर श्रीकांत मिनियार सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर, बाळ जन्माला आलं, त्याला आईच्या गर्भातच आपण धनुर्वाताच अर्थात टीटीचं लसीकरण केलेलं आहे, त्यानंतर आईचं पहिलं दूध तेही दिलेलं आहे. यानंतर पहिली लस जी थेट बाळाला दिली जाते ती कोणती?
2: ती पहिलं लसीकरण आता आपण भारत देशामध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी नावाचा जो घातक आजार आहे त्याच्याविरुद्ध, आणि पोलिओ आणि कावीळ ब, विषाणूजन्य कावीळ ब, ह्या तीन लसी जन्मतःच्या बाळांना लवकरात लवकर देतात. ज्या बाळांची वजन व्यवस्थित आहेत, ज्या बाळांना काचेच्या पेटीत ठेवायची गरज पडली नाही आहे, अशा बाळांना शक्यतो 24 तासाच्या आत हे लसीकरण दिलं जातं, जे BCG, कावीळ ब आणि पोलिओ.
1: हे वेगवेगळी लसीकरण आहेत की एकत्र डोस दिला जातो?
2: हे तीन वेगळ्या प्रकारची लस आहे. ह्या शरीरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिली जाते, ज्यामध्ये ओरल पोलिओ हा तोंडाने दोन थेंबाच्या स्वरूपात दिला जातो. BCG लस बाळाच्या डाव्या दंडावर दिली जाते, त्वचेमध्ये डोस आहे तो. आणि कावीळ बची लस बाळाच्या मांडीमध्ये दिली जाते. अच्छा. एकाच दिवशी पण तीन वेगवेगळ्या ठिकाणी अशी.
1: मध्यंतरी पेंटाव्हॅलंट लसीकरण हा शब्द खूप प्रचलित झाला होता, बऱ्याचदा ऐकण्यात आला, ते लसीकरण काय होतं?
2: ह्या BCG कावीळ पोलिओच्या 1.5 महिन्यानंतर, म्हणजे बाळाचं वय जेव्हा 1.5 महिना असतं, त्यावेळेस पहिली लस ट्रिपल कावीळ ब मेंदूज्वर ह्यांचे, हे तीन ट्रिपलमध्ये घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात, कावीळ ब आणि मेंदूज्वर, असे हे 5 आजार मिळून एक लस बनवलेली आहे, जी की आधी आपल्याकडे फक्त ट्रिपल उपलब्ध होती. नंतर ट्रिपल आणि कावीळ ब असे दोन डोस द्यायला चालू झालं, आणि आता ट्रिपल कावीळ ब आणि मेंदूज्वर असं 5ही एकत्र लस असलेली लस उपलब्ध आहे.
1: आता तुम्ही इतक्या वर्षांपासून प्रॅक्टिस करताय, पालकांचं काउन्सिलिंग करावं लागतं का अशा 5 एकत्र डोससाठी?
2: ज्यांना थोडं बहुत आधीपासून माहिती आहे, किंवा ज्यांना आधीचं बाळ झालेलं आहे आणि त्यावेळेसचं लसीकरणामुळं माहिती आहे, त्यांना माहीत असतं की लसीकरणाचे बरेचसे फायदे होतात. त्याच्याने बाळ वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू विषाणूंचा संसर्ग टाळता येत नाही, पण संसर्ग झाल्यानंतर त्याचं आजारात जे रूपांतरण होतं ते बहुवंशी थांबवण्याचं थोपवण्याचं काम या लसी करतात. त्यामुळं ज्यांना थोडी बहुत आयडिया आहे त्यांना आपण सांगितलं तर ते तयार होतात. आणि आता सरकारतर्फेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, जिल्हा रुग्णालयात, आपल्या इथे स्त्री रुग्णालयात ह्या सर्व लसी उपलब्ध आहेत.
1: आता हा पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा जो तुम्ही तख्ता सांगितला, 5 आजारांना प्रतिबंध करणाऱ्या लसी आहेत, या व्यतिरिक्त लहान बालकांच्या मध्ये वारंवार आढळणारे आजार गोवर आणि गालफुगी याच्यासाठी लसीकरण आहे का?
2: हो आहे. मी तुम्हाला आत्ता जे 1.5 महिन्याला सांगतोय यामध्येच अजून 2 ऐच्छिक लसी आहेत, ज्या न्युमोनिया आणि रोटावायरस डायरिया नावाच्या, एक जुलाबाचं, रोटावायरस डायरिया हा एक जुलाबाचा प्रकार आहे, आणि न्युमोनिया हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्वसन मार्गाचा दाह जो असतो त्याला न्युमोनिया म्हणतात. या 2 लसीकरणांची सुरुवात 1.5-3.5 महिन्याला पेंटासोबत दिली जाते, आणि पुढे 9 महिन्यानंतर बालकांना गोवर, रुबेला आणि गालफुगी या तिन्हीची एकत्रित लस आहे. आणि सरकारतर्फे सध्या गोवर आणि रुबेला ही MR नावाची लस सरकारी दवाखान्यात दिली जाते. त्यासोबतच ऐच्छिक स्वरूपामध्ये, म्हणजे जे फक्त प्रायव्हेट दवाखान्यात उपलब्ध आहे, अशी गोवर, रुबेला आणि त्यामध्ये गालफुगीची लस एकत्रित असलेलं लस ऐच्छिक आहे, ती सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाही, ती प्रायव्हेटमध्ये उपलब्ध आहे,
1: खाजगी क्षेत्रामध्ये
2: उपलब्ध आहे.
0: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आताच आपण ऐकलीत लसीकरण आणि त्याचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर श्रीकांत

मिनियार. आपण ऐकत आहात घर शिवार हा कृषी कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 26 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं राहील. आकाशाची स्थिती स्वच्छ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 52% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 28% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 24 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 26 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरं आहे तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NPA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
2: संपर्क 83 798 64 555।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण,
6: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
5: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसो मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना।
6: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट।
7: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली, बार्शी। फॅशन, विश्वास आणि आपुलकी।

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता फोन इन कार्यक्रम आपण ऐकाल. हॅलो आपकी पसंद श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे दौलत निपाणीकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. निवेदन संपलं.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव शिवमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.

0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. April 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर्झ समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTAऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठ

0: नड्डाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
4: प्रसारित करत आहोत वरदायनी भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायक कलाकार माया शिवाजी मिठे, शीला राजेंद्र बारावकर, नूतन बाबासाहेब कांबळे, निलेश भागवत मांजरे आणि जयश्री कल्याण पुराणिक. संगीत साथ तबला मदन मुरलीधरराव बेलसरे आणि हार्मोनियम निलेश भागवत मांजरे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत

0: श्रोते हो, आत्ताच आपण वरदायिनी भजनी वरदायिनी महिला भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी ऐकल्यात. गायक कलाकार होते माया शिवाजी मिठे, शीला राजेंद्र बारवकर, नूतन बाबासाहेब कांबळे, निलेश भागवत मांजरे आणि जयश्री कल्याण पुराणिक. संगीत साथ तबला मदन मुरलीधरराव बेलसरे आणि हार्मोनियम निलेश भागवत मांजरे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोती हो प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे दौलत निपाणेकर यांनी. तांत्रिक सहाय्य आहे मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: हॅलो, आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. श्रोते हो, आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात ऐकूया पहिला फोन कोणत्या श्रोत्याचा आहे. हॅलो आपकी पसंद.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: जाणता राजा रेडिओ स्टँड राजा ग्रुप सावरगाव इथून तानाजी मगर बोलतोय.
0: तानाजी मगर. सावरगाव कोणत्या तालुक्यातील?
1: तुळजापूर तालुका काटी सावरगाव.
0: तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं, तुमच्या गावामध्ये खूप चांगली यात्रा भरते, त्या यात्रेबद्दल सांगा बरं.
1: हा, श्रावण महिन्यात नागपंचमीची यात्रा भरते.
0: काय असतं यात्रेमध्ये, वैशिष्ट्य काय त्या यात्रेचं?
1: वैशिष्ट्य म्हणजे नाग पाल विंचू ही एकत्र 5 दिवस असतात पंचमीपासून आमशापर्यंत.
0: आणि खूप दुरून दुरून लोक येतात ना?
1: हा, दुरून लांबून येतील लोक दर्शनासाठी. यात्रा चांगली फार मोठी असते.
0: बरं, आपण काय व्यवसाय करतात गावात?
1: शेती करतो मी. शेती?
0: मग आता नांगरणी वगैरे झाली असेल सगळी?
1: हा, शेतीची काम माझी तर सध्या संपलेली आहे ती. आता पावसाची वाट पाहता आहे.
0: काय खरीपाला काय करणार आघाताला? सोयाबीनच?
1: हा, उडीद मूग सोयाबीन ही पिकं घेतो आम्ही.
0: वा वा वा वा वा. चला, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मला एक सांगा, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात ना?
1: हा, पोहोचतात. भरपूर चांगला ठळक आवाज येतो, स्पष्ट आवाज असतो.
0: तुम्हाला कोणता कार्यक्रम ऐकायला छान वाटत?
1: हॅलो फार्माई. हा, परत पुन्हा बातम्या सत्या विविध भारती कृषी युवानी.
0: चला मग, आज गाणं कोणतं ऐकायला आवडेल तेही सांगा.
1: कुछ कुछ होता है शाहरुख खानचा पिक्चर, त्याच्यातील तुम पास आहे यो मुस्कर आहे सपने जिकाए आप तो मेरा दिल क्या करो आहे कुछ कुछ होता है.
0: बर, चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून कुछ कुछ होता है या चित्रपटातील जतीन ललित यांनी संगीत दिलेली समीर यांची ही गीत रचना. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्कार सर, मी मुक्काम हिप्पटोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मानशेख फौजी बोलतो सर. कसे आहात आपण?
0: छान छान छान छान। मागच्या महिन्यात तुम्ही फोन केला होता, त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्याने फोन केला फौजी साहेब।
1: हो सर, फोन याच्यासाठी केला सर. आता परवा 27-5 तारखेला बकरी ईद आहे सर,
0: हो
1: त्या निमित्ताने मी आपणास आणि आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राच्या पूर्ण स्टाफला आणि फौजी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो सर.
0: तुम्हालाही शुभेच्छा फौजी साहेब। मला एक सांगा, आज गाणं कोणतं ऐकायचं?
1: आता ईद निमित्त एक गाणं ऐकायचं सर. चित्रपटाचं नाव आहे बरसाती रात,
0: हाँ
1: त्यामध्ये गीत आहे मुझे मिल गया बहाना तेरे प्यार का, कैसी खुशी लेके आया चांद ईद का. हे गीत ऐकायचं आहे सर कोणाच्या कार्यक्रमामध्ये.
0: खूप जुना चित्रपट आहे हा।
1: हो सर, मी पाहिला नाही सर. मी त्यावेळेस कमीत कमी एक 7-8 वर्षाचा असेल सर मी.
0: भारतभूषण आणि मधुबाला यांच्या भूमिका होत्या या चित्रपट।
1: हो सर.
0: चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून हे गीत। याच्या गायिका आहेत लता मंगेशकर।
1: आणि या गीतासाठी आपण आणि माझा पूर्ण फौजी परिवार आनंद घेईल सर.
0: चालतंय, धन्यवाद। ऐकूया तुमच्या पसंतीवरून रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातील ही गीतरचना। धन्यवाद।
1: फोन घेतल्याबद्दल धन्यवाद सर.

0: हेलो आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद सर। हेलो, आपकी पसंद।
0: नमस्कार।
1: महादेव काटे बोले तो जुड़ा स्रोत अपना से।
0: महादेव काटे भूम तालुका
1: ओ वालोड वालोड
0: हो ना, वालवड म्हणजे भूम तालुका।
1: हो मला अन्न पणेकर सर आहेत रेकॉर्डिंग साठी,
0: हा
1: रूपरेषामध्ये ऐकलं होतं म्हणून आज कॉल केला सर।
0: महादेव,
1: माहिती मला आपले 3 महिने पूर्ण झाले असतील नसतील, पण आजचा कॉल प्लीज आपण रेकॉर्डिंग करायची विनंती आहे।
0: हो। महादेवजी, वालवड मध्ये काय सुरू आहे सध्या?
1: आता वालोड मध्ये तापमानाच्या बाबतीत जर बोलायचं तर खूप तापमान आहे, आणि तिकडे कसं आहे सर ताराशिवला?
0: एक दोन पाऊस झाले त्याच्यामुळे थोडासा पारा कमी झाला।
1: असं आहे का? बरं बरं बरं
0: हा।
1: बरं।
0: महादेवजी तुम्ही काय करता?
1: आम्ही आता सर आता सध्या पंढरपूरला निघालो आहोत पांडुरंगाला।
0: बरं, आणि व्यवसाय काय करता?
1: शेती सर, शेती, शेळी पालन।
0: किती शेळ्या आहेत तुमच्याकडे?
1: आता सध्या तरी शेळ्या 4-5 होते, पण काही विकले आणि आता सध्या एकच आहे सर।
0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम वालवड पर्यंत व्यवस्थित ऐकायला येतात।
1: एकदम क्लिअर सर, एकदम क्लिअर। नांदेडचे पत्र आम्ही ऐकतो, पत्र पत्रकीत कार्यक्रमामध्ये नांदेडचे पत्र आलेले आम्हाला ऐकायला भेटत नसतो, त्यांनी पाठवलेले
0: नाही। आता न्यूज ऑन ए आर ऍप आल्यामुळे जगभरात कार्यक्रम ऐकले जातात आपले।
1: हो देखील वालवडला ऐकतो सर।
0: चालते, मग आज या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आणि श्रोत्यांना ऐकवायला आवडेल?
1: गाणं दोस्ताना चित्रपटातील सर।
0: दोस्ताना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान। अच्छा, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीत रचना आहे। ऐकूया तुमच्या पसंतीवरून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं दोस्ताना या चित्रपटातील हे गीत। धन्यवाद।
1: धन्यवाद सर, धन्यवाद।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, नमस्कार दौलतदादा म्हटले.
0: नमस्कार नमस्कार।
1: हा, मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
0: साबळे सर कुठून बोलत आहात?
1: मी मुक्कामपूर सामनगर तालुका कागल जिल्हा कोल्हापूरतून दादा बोलतोय.
0: साबळे सर काय म्हणतो तुमचं कागल तालुका कोल्हापूर?
1: आमचं कोल्हापूर आता ठीक आहे, पर्यटन स्थळ आहे कोल्हापूर मध्ये.
0: हा,
1: ज्योतिबा डोंगर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे,
0: हो,
1: नरसोबावाडी आहे, दत्तगुरूंचे स्थान
0: आणि बरेच किल्ले आहेत कोल्हापूर.
1: भरपूर ठिकाणे आहेत, आदमापूरचे बाळूमामा,
0: स्वराज्यातील अनेक किल्ले पण आहेत कोल्हापूर तालुका जिल्ह्यात.
1: होय, पन्हाळा किल्ला आहे, विशाळगड आहे, सामनगड आहे,
0: हो हो,
1: दुधरगड आहे. हे किल्ले सुद्धा आमच्या जिल्ह्यात बघण्यासारखे आहेत.
0: राजर्षी शाहू महाराजांची परंपरा लाभलेला जिल्हा आहे तुमचा.

0: राजश्री शाहू महाराजांची नगरी म्हटलं तर काही हरकत नाही, कारण
1: अगदी बरोबर
0: स्थान जन्म ठिकाण झालं नाही सगळं.
1: आणि अशा या पुण्यपावन नगरीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये साबळे सर आपण काय काम करता?
0: मी सर्व याच्या तिसऱ्या वर्षापासून अंध आहे.
1: अच्छा, मग
0: रेडिओ ऐकण्याचा मात्र मला खूप छंद आहे.
1: आता आजच्या कार्यक्रमात तिसरी व्यक्ती आहात की जी डोळ्यांनी अंध आहे. आता पूर्वीच्या ज्या दोन श्रोत्यांशी माझं बोलणं झालं त्यांनी काही ना काही प्रयत्न केलेले आहेत, तर तुम्ही अंध झाल्यानंतर शिक्षण घेणं म्हणा किंवा व्यवसायासाठी काही प्रयत्न केले का?
0: नाही, माझा जन्म 1972 चा आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यावेळेस इतक्या काही सोयी नव्हती आपल्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: त्यामुळे मी काही शिक्षण घेतलेलं नाही, पण आता ऐकून सगळं रेडिओच सगळं माहिती घेऊन मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सांगली केंद्राला पत्र पाठवतोय.
1: अच्छा बरं, आज गाणं कोणतं ऐकायचं साबळे सर ते पण सांगा.
0: उत्तर मधलं शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया आहे.
1: हो, फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: मला काही रसिक मित्रांची ते दादा नाव घ्यायचे आहेत.
1: सांगा.
0: तू अनिता राहुल भांबीचे कमनोर, सुधीर श्रीकांत शेळकर रांगोळी, तारिका संभाजी सुतार गणेशवाडी, लता राजाराम चव्हाण सांगली, शशिकांत कांबळे आरग, राजाराम गायकवाड तेरवाड.
1: चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून सौतन या चित्रपटातील उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.
0: धन्यवाद दादा.

0: नहीं ना?
1: नहीं, बिल्कुल नहीं।
0: हाँ।
1: तेरी कसम आऊंगा।
2: हेलो, आपकी पसंद?
3: रण सिंह बोलते कळमून।
2: पूर्ण नाव सांगा ना रण सिंह सर।
3: बाबा शंकर शिंगे।
2: प्रॉपर कळम शहरातून बोलताय ना?
3: हा, प्रॉपर कळम।
2: रण सिंह सर, काय करता आपण?
3: सर मी आता रिटायर झालो सर, जुलै 31 ला।
2: कोणत्या डिपार्टमेंट मधून? कोणत्या डिपार्टमेंट मधून?
3: कशा ऑफिस मधून।
2: अच्छा अच्छा, महसूल मधून
3: सर।
2: बरोबर। घरी कोण कोण असतं? मुलं काय करतात?
3: घरी सर मी आहे, मंडळी आहे, मुलं आहेत, आणि सर मी विशेष म्हणजे मी ब्लाइंड आहे।
2: आता किती वर्ष नोकरी झाली तुमची?
3: 35 वर्ष 23 दिवस।
2: आता रिटायरमेंट नंतर आयुष्य कसं सुरू आहे?
3: काय नाही सर, आता ब्लाइंड असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही, काय नाही, बसून राहतो सर।
2: ऑफिस मधलं काम कसं मॅनेज करत होतात?
3: हा सर, ऑफिस मध्ये एक वेळ जर काम दिलं सर, ऑफिसचं काम तर आपण प्रामाणिकपणे नियमाने काम केलेलं आहे सर। म्हणजे एक टेबल दिला तर आपण त्या टेबलवरच हमेशा, म्हणजे टेबलवरच राहतो सर, अधिकाऱ्यांना काम सांगितलं करत होतो।
2: बर बर। मग आता आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकणं होतं का?
3: हो सर, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकवतो सर।
2: हा
3: हा, कारण मी आता FM घेतल्या, म्हणजे रेडिओ घेतलेला आहे चार्जिंगचा, आणि त्याच्यावर आकाशवाणी धाराशिवचे कार्यक्रम वगैरे ऐकवतो सर।
2: वा छान। आज गाणं कोणतं ऐकायचं तेही सांगा
3: दादा। कोणतंही लावा सर, हरकत नाही लावलं तरी सर। तर आम्ही नावं घेणार आहे सर तुमच्या।
2: सांगा।
3: शिंगे माझी मंडळी आहे, अभिजित रण शिंगे मुलगा आहे, पुन्हा शिल्पा रण शिंगे सून आहे, आणि चुटकी नाता आहे, आणि नंतर तुमचे तेजस्विनी नंतर तुमचा देवांश वगैरे हे सगळं माझे नातू आहेत सर, त्यांच्या पसंतीचं गाणं लावा कोणतंही।
2: चला, तुम्हा सर्वांसाठी ऐकूया दादा कोंडके यांच्या चित्रपटातील त्यांनीच लिहिलेलं, त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत। धन्यवाद।
4: अरे थांबा किरे।

शेवटचं सांगतोय ऐका, नको मला सोनं नाणं पैका, ज्याला थोडीशी जाणीव हाय का, असं तुमच्या मंदी कोणी नाही का, चंद्रभागेचं पाणी पिऊ द्या, चंद्रभागेचं

0: आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद। नमस्कार। हाँ,
0: नमस्कार
1: मैं आप जरे सर बोल लेते रोल।
0: सर। नमस्कार। संत गोरोबा
1: नमस्कार।
0: काकांच्या पावन भूमीतून बोलत आहात।
1: हो तिथे हो
0: नुकतीच काकांची यात्रा झाली,
1: झाली
0: भरपूर गर्दी झाली असेल।
1: गर्दी भरपूर ती आहे।
0: हाँ,
1: हो
0: आणि उन्हाचा कडाकाही भरपूर होता।
1: हो दोन्ही भी तसंच, तरी सुद्धा भरपूर गर्दी होती। उन्हाच्या उन्हाळे असले तरी पण भरपूर गर्दी सकाळ संध्याकाळ।
0: अब्दारे सर, आपण काय करता?
1: मी सध्या सेवानिवृत्त आहे।
0: कोणत्या
1: आता
0: खात्यात?
1: दररोज रेडिओ ऐकणे सकाळपासून 6 वाजला की रात्री 11 वाजेपर्यंत।
0: बरं, कोणत्या खात्यातून सेवानिवृत्त झाला?
1: शिक्षक होतो मी, शिक्षक,
0: प्राथमिक, माध्यमिक,
1: माध्यमिक शिक्षक होतो हायस्कूलला।
0: गावातच की?
1: जागी जागी शाळेमध्ये 28 वर्ष नोकरी केली मी आणि तिथूनच सेवानिवृत्त झालो।
0: विषय कोणता शिकवत होतात?
1: मी सायन्स होता माझा का विषय।
0: वा वा वा। आता विज्ञानाचा विषय असा आहे की या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर करिअरची दालनं जास्त मोकळी होतात, जास्त संधी उपलब्ध होतात, आणि
1: क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले आपले याच्याकडे।
0: हो, आणि लोकांच्या मध्ये विनाकारण या विषयाबद्दल भीती आहे।
1: भीती असते जरा।
0: पण हा विषय शिकायला आणि शिकवायला कसा वाटला तुम्हाला?
1: मला पूर्वीपासूनच आवड होती थोडी सायन्सची, पण नोकरी मिळाल्यानंतर मग त्या मग प्रयोगशाळा ज्या शाळेत नव्हती चालू तिथं प्रयोगशाळा तयार केली, विद्यार्थ्यांना प्रयोग करायला मिळ दाखव केले तिथं, त्याच्यामुळं गावातली सगळी खुश असायची आपल्यावर।
0: वा वा वा वा वा।
1: हो,
0: एकंदर सुखासुखी नोकरी झाली आपली।
1: हो छान नोकरी झाली, तस काय आवड होती आपल्याला उदरच बरे वाटलं जरा।
0: आता अब्दारे सर, आपण थोडंसं गाण्यांकडे वळूया। आज हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात कोणत्या सिनेमातील कोणतं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: लक्ष्मीची पावलं म्हणून, फिटे अंधाराचे जाळे
0: झाले
1: झाले
0: मोकळे
1: मोकळे
0: आकाशे।
1: आकाशे।

0: हेलो, आपकी पसंद?
1: हाँ सर, मला एक गाणं सांगायचं होतं. हॅलो, आपली पसंत आहे.
0: सांगा ना, कोणतं गाणं ऐकायचं?
1: कुठलंही आई साहेबांचं गाणं तुम्ही हे करा.
0: तुळजा भवानीचं.
1: हो, तुळजा भवानी आई साहेबांचं.
0: बरं, हे गाणं ज्यांना ऐकायचं आहे त्यांचं नाव श्रोत्यांना ऐकायचं आहे.
1: सोनाली आबासाहेब खरे, जिल्हा सोलापूर, तालुका माडा, इथून बोलते मी.
0: तुळजा भवानीवर श्रद्धा आहे तुमची?
1: हो, भक्ती खूप आहे श्रद्धा सर त्यांच्यावरती. आणि माझं नाही तुळजापूरच आहे, आपसिंगा म्हणून.
0: अच्छा.
1: मी खूप लहानपणापासून तुमचं हे उस्मानाबाद केंद्र ऐकत आहे, धाराशिव.
0: लग्न केव्हा झालं ताई तुमचं?
1: लग्न 2005. दोन मुलं आहेत, एक धाराशिवला मुलगी आहे, मुलगा आहे 12वीला.
0: आणि मुलगी काय करते?
1: मुलगी मेडिकल शिकते, बी फार्मसी.
0: अच्छा अच्छा अच्छा, वा वा वा, धाराशिव मध्येच?
1: हो हो, धाराशिव मध्ये. आणि माझ्या घरच्यांना ऐकायचं आहे. जाऊबाई आहे, मीरा संतोष खारे, मुलगी आहे किरण संतोष खारे, आणि मुलगी आदिती आबासाहेब खारे. आम्हाला चौघीलाही सर हेच गाणं ऐकायचं, आई तुझा भवानीचं.
0: चला ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या पसंतीवरून आई तुळजा भवानीचं स्तवन करणारं हे भक्तिगीत. धन्यवाद.
1: हा हा, ठीक.

0: श्रोते हो, आजच्या हॅलो आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमासाठी मला तांत्रिक सहाय्य मिळालं मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: संध्या सूर्यवंशी बोलत आहे लातूर महाराष्ट्रवरून.
0: संध्याताई, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या हॅलो आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात स्वागत.
1: थँक्यू सर. आम्ही रेडिओ ऐकत असतो, आम्हाला रेडिओवरचे कार्यक्रम आपल्या धाराशिव केंद्राचे खूप आवडतात सगळे.
0: तुम्हाला तिथं प्रसारण व्यवस्थित ऐकायला येतं?
1: हो सर, आम्ही मोबाईलचं AIR हे ऍप आहे ना, त्याच्यावर ऐकतो.
0: वा वा वा. संध्याताई तुम्ही काय करता?
1: सर मी ब्लाइंड आहे, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे.
0: ओके.
1: आणि आता कम्प्युटरचा कोर्स पण झालेला आहे सर, जून पासून जायचं आहे आता जॉबसाठी.
0: मला एक शंका आहे, तुम्ही ब्लाइंड आहेत म्हटल्यानंतर कम्प्युटरचा कोर्स करता स्क्रीन पाहावं लागतं, ते कसं मॅनेज केलं तुम्ही?
1: आम्ही जे कम्प्युटर शिकतो ना, त्या कम्प्युटर तर तुमच्यासारखंच असतं, पण त्यात ज्या डोज आणि NVIDIA हे दोन स्पीक म्हणजे बोलण्यासाठी ते सॉफ्टवेअर असतात, त्याद्वारे आम्ही यूज करतो.
0: आणि संपूर्ण कम्प्युटर तुम्ही कीबोर्ड वरून हाताळत असाल?
1: हा येस सर.
0: माऊसची गरज पडत नाही तुम्हाला?
1: नाही नाही सर.
0: घरी कोण कोण असतं संध्याताई आपल्या?
1: माझ्या घरी मम्मी पप्पा आहे, आजी आजोबा आहेत, दोन वहिन्या आहेत, दोन भाऊ आणि त्यांची मुलं.
0: संध्याताई, हे अंधत्व तुम्हाला जन्मापासून आहे की त्याच्यानंतर अपघातानं आलं?
1: नाही सर, जन्मापासूनच आहे.
0: याच्यात ऑपरेशन करून किंवा इतर काही वैद्यकीय उपचार करून काही सुधारणा होऊ शकली असती का?
1: नाही नाही सर, खूप डॉक्टरांकडे दाखवलं पण डॉक्टरांनी असं सांगितलं की इलाज होऊ शकत नाही.
0: पण एक सांगू संध्याताई, तुमच्या जिद्दीला सलाम करायला पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं
1: आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळे हे सगळं झालं सर.
0: आणि मुळात तुमची
1: आणि रेडिओमुळे तर आम्हाला खूप मस्त मस्त माहिती मिळते. मला संगीताची पण आवड आहे, तर संगीताच्या बाबतीत पण खूप काही शिकण्यासारखं मला रेडिओमुळे शिकायला भेटतं सर खूप काही.
0: बाहेर कुठं शिकण्याचा प्रयत्न केलात?
1: ऑनलाईन आता शिकत आहे सर मी संगीत पण.
0: मग आता तुम्हाला संगीताची आवड आहे म्हटल्यानंतर गाणं कोणतं ऐकायला आवडेल?
1: मला लता मंगेशकर यांचं रहे ना रहे हम हे सॉन्ग ऐकायचं आहे सर.
0: रहे ना रहे हम महका करेंगे.
1: हा येस सर.
0: चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. संगीतकार आहेत रोशन. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

श्रोते हो आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद ऐकल्यात. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता दौलत निपाणीकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या.

0: Limited the meeting. At Asian Under 23 Wrestling Championships in Da Nang, Vietnam, Indian wrestlers put up a dominant show, securing 2 gold medal today. And that's the end of the news bulletin.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. श्रोते हो, याबरोबरच मी वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्याच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी ठीक 5:50 FM बँडच्या 101.3 MHz वर आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर. शुभरात्री. जय हिंद.